स्थाळो उमाळो शिध प्रसार यस ऑगस्टच्या 11 तारखेर सकाळी दावरार रेडिओ सारंग 107.8 FM आमचे संगे हजर असा मनेस्त जीवन लॉयड पिंटो मोडंका बुंटवळ अध्यक्ष बुंटवळ कॅथोलिक क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि वकील त्याच्या संगी उलोंग फोन करा 6364204949 संख्या ऐकून विसरू नका ताळो उमाळो शिधा प्रसार तुमच्या रेडिओ सारंग 107.8 FM

0: तुम्ही ऐकोना साथ रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत. एक बरो दीस तुमका आशेता.
1: काणी रूण बोरिनाल कॅथरीन रॉड्रिगस कटपडी सदरपण मॉनिका डिसोजा मोनेपण खाऊंक येतले केटकटच्या आलिससो पत्तो ना हाका खंय वेला पुरपुरोन हांवें सकार रावून गेट उक्ती केली. कार असो आवाज कानी पडलेस दारार दवोन येऊन वेंगचेर इशा दिसना बीक गली नसतना दार उक्ते दवरन हे आलीस खंय मात्ती खाऊंक गेला. भितर वेताना आसच्या उसकडचे स्थितेक देखतना कावचेणी उठली. रिशा रिशा म्हजो ताळो सुवंतीक मारन पाटी आयलो पूण धाकटुल्या रिशाच्या पांच जाणांचो किनकिनी आवाज आयकूंक ना. अरे मेलवी कामात ये जे आसलो तो पुणी दुवेक घेऊन भायर गेला. हांवें गोंयां वचून 3 दीस जाल्ले. हांव वेतना मेलवीन मौनपणी आपलो राग दाखयलो. आतां म्हजी वेंग रिशाक वेंगून उब घेवंक आशेताली. कितें तरी घडलां अशें म्हाका बगलें. कारण आजकाल मेलवीचो स्वभाव बदलला. ताणें आमकां नाका जाल्ल्या अथव्या मनशा खातीर पिशें पांगरिलां. कारण नासतना राग करून म्हजो जीव कता. त्या कॉन्फरन्सान भाग घेवंक हांवें कितली वावंट काडल्या कितल्या वर्सांची तपस्या केल्या. पयले ताणेंय म्हाका भरपूर सहकार दिल्लो पूण फळ हाती मेळटना ताका खंयच्या देवसरान नाडलें गी कितलो पाठिंबो दितलो. सदांच म्हजे खातीर नवी नवी योजना घालतलो. सदांच क्रियाळ आसा जे म्हूण सलाहा दितलो. आमचें धाकटुले बाळ आमच्या मदलो गांस आमी उलोवन पडटना तें तीर्प दितले. डॅडी म्हजो म्हूण वेंगून हसतना मेलवी तुका पुणी सोडीन पूण म्हज्या रिशाक एक घडी पयस करचो ना म्हणटना म्हजे मतींत चिंतूंक नाका तसली दूख उरतली. आलिसा हांव बोबाटली. ते सवकास येतना खंय मेल्ले गो रिशा आनी बाप खंय गेल्यांत. हांव नेणा बाये ती घरांत. घरांत म्हळ्यार कितें उलयताय गो. वय बाये तांचे वस्तू थोडे घेवन तीन तून गेल्ल्या दिसस गेल्यांत. म्हळ्यार 3 दीस. हांव बोबाटली. वय बाये तुवें तांच्या लागी खंय वेतात म्हणून विचारूंक ना गी. विचारले पूण बाबान सांगले तुका ते नाका अशें सांगून तुका दिवंक एक कागद दिवन ते आयले उपरांत दी म्हळे. कागद कितले पावटी मोबायलाक कॉल केल्यार स्विच ऑफ म्हणलो संदेश. घरा कितले पावटी कॉल केले तूं खंय गांव मोडून गेल्ले. कानांत कान पोबरला गी. फोन खंय आसा बाबान कान दवरला. भायर तान फोन करया म्हळ्यार तुजे नंबर म्हजे लागी ना देखून म्हाका कळोवंक जावंक ना. आलिसान दिल्ले कागद आतुरायेन फोडले. दोनूय सुगीट जल्म दिल्ले आवयक मरणांत दाखल केल्ल्या फात्रा काळजाचे स्त्रीये संगी हांव आनी म्हजी धूव जियेवंक आशे नाव. हातांतले कागद सकला घडले. सगळो संवसार घुंवता तशें भोगतना म्हजे नियंत्रण सुकले. आदाराक मेळिल्ल्या कदेलार घडली. आलिसान उदक दिले पूण पियूंची सकत म्हाका नातली. परत परत ताणें बरयल्ली उतरां म्हज्या दोळ्या मुखार येताना आलिसाच्या आदारान वचून खटल्यार पडली. हांव कोण कोण हांव म्हजे भुरगेपण कशें पिसुडले. अधुरीन जिवीत पिंत्रायल्ल्या चित्रकारा करना ते उंचल्या मट्टार पिंत्रांक म्हाका सकत आसली. नेणतेपण उडतेपण बाळपण सर्व म्हजे जिणेंत प्रवेश जावंकच ना. ल्हानपणाल्यो पोखरीपणाच्यो हासो म्हजे तावन लुटल्ल्यो. उबेची वेंग मोगाचे उमे आशेसो उंडियो सर्व हांवें बघूंकच नात. म्हजे उणेपण पळयतलो वा चिंतलो ना जालो देखून हांव वाडटना कोणाच्या गी हिशाऱ्यान वाडली कटपुतली जाली. आतां म्हजेर काळोख पडला. पयस करूंक कोणा लागीं आड्डोस मागूं खंयची वाट धरूं. एक एक पौटी मुझे पीछे दैर मका समाधान दितले तो वळस मम्मा तू कई असाय मुळो उलो ऐकता तसो बोगताना हाँ देदेस पोर जातली दीस दौले पूण मका कांयस जळक मेळोंक ना सवकास मुझी सकत निवली घर खावंक आयले पिसो हंकार जिरलो वर्सां उपरांत मेलवीच्या घरची वाट धरली वड थाले दाराक उंकळोन रावून हसतले म्हजे पांय शेजाराक उले म्हाका पळयलेस अरे तू सेफाबायेची सून न्हय गी तुका कळीत ना गी तिणे हो घर जागो विकला मेलवीन कामाक राजिनामो दिला खंय कित्याक ताच्या की बरें काम मेळ्ळा गी तू कितें आयले तू वसोंक ना गी अशें सवालांचो बरो माथ्यार सडयतना पाटी गुवली मेटां काडटना फाटल्या स म्हयन्या आदी जाल्ले घडीत परत रुथा जाले सीमा तुजी मम्मी खंय आसा अरे तू कितें सपनेताय तू नेणाय गी ती मेल्या मेल्या मेल्या छे छे हे कितें ती एक पावटी मेल्यार पुरो ती तीन पावटी कित्याक मरचे ते आसो ती केदळा मेली कशी मेली हांव ल्हान आसतनाच मेली कशी म्हळ्यार उस्वास रावलो जीव उबलो तवळ मेली हो मरचे म्हळ्यार उस्वास रावचो न्हय गी तवळच जीव उपचो आनी मनीस मरचो ते आसो तिसो पटोपणी आसा गी फोटो येना कोटो येना थोटो येना आरे रे तू कित्याक बा रागार जाताय कोणी कसापी लेगून आवयच्या मरणा विशयांत सांगतना मोवाळटा तू सोरोप सुंपून येवचे परी सुंपिताय आळे तू काजर जाल्लोय म्हजे लागी वा तिचे लागी तिची कंत तुका कित्याक काजर जाल्लो सोबीत कुडी भितर एक मोवाळ काळीज आसतले म्हणल्या उद्देशान तुवे आनी तुझ्या कुटुंबाच्यानी घडून सांगल्ल्यो काणयो सत म्हणून चिंतून रातीक पळयल्ल्या बांयक दिसाक पडलो आतां पळयताना कितें जाता तुका नाका जाल्या गी सोडूंक चिंताय गी सोडचे आनी धरचे आनी कितें उरलां पळय तुका आनी मांयक ताळ पडोंक ना तरी मायन आमचो संवसार पाड करूंक नजो म्हणून हांव एकलो सुपूत तरी आपले एक सुरपण दांपून बऱ्यान आमकां वेगळें घर कर्न दाण दिले ती सवडास म्हाका घडये घडये दसता हांवें तिचें नांव काडल्यार तूं रागान उसांबळ जाताय हांवें माय म्हणटानाच तुका सोसना पूण तूं ह्या स वर्सांनी एका दिसा पुणी तुजी आवय सवडास काडलाय मेल्या म्हणटाय जाले चल मल्ल्या मनशान मोराजे पूण मेल्ल्या तिच्या आत्म्याक एक मीस लेगून दी न्हय कित्याक मीस दिवची हांवें नाका म्हणटा गी ते आसो तुजो बापूय काजराक आयिल्लो उपरांत असो पत्तो ना तुमचो येदो व्हडलो बंगलो कोणा कोणाचे पटे उंकळटात पूण तुजे आवयचे तस्विरेची सवळी लेगून ना कितली जाणां काजर जावन गेली काजर जावन आयली सगळी रान्नी कूर सोडून बसल्यात पळयताना कणटळो येता दादल्यांकी थोडे पिंत आसा जे दुसऱ्यांच्या कुस्तार राजवटकी चलोवंक लस दिसना ताचे वयर आमच्या प्रास वरते नात म्हणून हर्दी फुलयतात लज मांडे म्हजो राग मस्तकाक चडलो पळय मेलवी तुका वसोंक नाका मू तू त्या विशयांत उलय नाका व्हडले सांगताय हांव गेल्यार तुजो वडो फुकता म्हाका ताणी कशें पोसला म्हणून तुका कितें कळीत तुवें सांगल्यात न्हय गी कळचें तें आसो तुजी आवय म्हाका गोत्तू ना तिची खबर म्हाका नाका आरे तें कशें जाता ती नासतना तूं कशें जल्मल्ले धरण फुटोन आयले वा मळबतावन जडले एके स्त्रियेच्या गर्भातावन येवचे नियम आसले आयली तिका अहंकारी गद्दा बेजबाबदारी बायलेक म्हजेर मोग आसो तिणें म्हाका वागयला गी भूतबाळ शिकयल्या गी म्हजे खातीर कश्ट काडल्यात गी ती कसली म्हणून तुका कितें कळीत नापास बायल दुसऱ्या संगी संबंध करण आमका मंगदा करतली, लोका हुजीर आपवंत म्हणून पिशे पांगरीतली, तिची कबर करतना मजे आंग जळता, निदान निदान उदक ओतून उजो फलवय व्यंगी रितीन सांगतना हांव सळा सळा उसळली. त्या दिसा उपरांत मोने झुज सुरू जाले, उलवणे रावले. स वर्सां तावन आसली मोगाची गोडसाण कोडू रक्ता बळान बदलली. आवाज आसतलो रिशासो, तो रिशाक लागीन जालो. लेखावरतो तसो कोंडाटो करतना हांव उलयतना तो आनीकी मजे तावन पयस गेलो. 7 महिने उदका भितर लढाय सरली, उलवणे रावले. पूण त्या एका दिसा सट्ट करन, तुका तुजे मम्मीक पळयल्लो उडास आसा गी, ती शिकपी वा अनपड, तुजो हुस्को तिका आसलो गी, ती तुका सोडन दिसा गेल्ली गी रातीक. तुमच्या घरात वळ कोणी नातली गी, ते असो तो दादलो कोण न्ही, तुम्ही गरभर जण आसतना ती कशी स्कांदलाची जिनेची येतली सांग सीमा. पळय तू बेश्टे म्हजो जीव काय नाका, तुका कित्याक त्या भास्कर स्त्रियेचेर इतलो हुस्को, ती येऊ दी आसों दी वा मरू दी, तुका काय मेळसो मुद्गो सुकाना कळले मू. अरे रे तुज्या आस्ती बदका कोण अंगलाप सोडता, तुजी आस्त उरल्यार तू कस आसो, म्हाका म्हजी आस्त खंयची जाणाय, म्हजी माय आनी म्हजे बाळ. दुदा आनी सुन्या उदकासो अंतर कळनातल्या तुजे तसल्या बहादुरी स्त्रियेक मोगाचे मोल कितें कळात. तू म्हाका परत परत कोंकी नाका, छे छे ते धैर्य म्हाका कशें येत, ते आसो तुका तुजे आवयचे पसलेंत न्हिदल्लो तिसो पानो चिवल्लो उडासपणी आसा. शटाप हांव बोबाटली, राव राव रागार जायनाका, हे तुवें रिशाक एक दीस लेगून पानो दिवंक न्हय, पानो दिल्यार तुजे कुडीची सोबाय वेता म्हणून हटान आनी जिद्दान ते सुकयले. येणो दिवंक नाका म्हणून डॉक्टरांचेर वखद घालन सिझरियन करयले. तुजे आवयन तुका तशेंच केल्लें देखून तुका तिचेर राग कोणना म्हणून हांवें विचारचें. 9 महिने वावोवन जल्मल्ल्या दिसच आयेचे वंटींत गल्ले कोणना. पळय हो म्हजो दुबाव, तिणे जीव पाड जाता म्हण कूस मारली गी. परत सांगता तू म्हाका तोपून तोपून संतोस पावा नाका, तुका तिचेर तितली पापबीर मोद दया आसल्यार आतां ती कोणा कोणा फाटल्यान गी वसून मजा मारून खंय तरी पिडेंत कुसता आसतली. तुका बरी करणी करूंक तितलोय अंगला पासा न्ही गी, देखून सोदना कर, सोदून काड, सेवा कर आनी पाट बांदून कुरवार कर. मेलवी हसलो, त्या हास्या मध्ये सबार सवालां लिपोन आसली. एक घडी चिंतूंक पडलो, आवयचे रूण कितें ते तू नेणाय, गुड तुजी उतरां मानून घेता आनी मुकली मेटांक काडटा. दृढ निर्धारान तो भायर वेताना म्हाका दुबाव उठलो, खंय तरी चड उणें जालां. पूण म्हज्या पिशा धैरान म्हाका हें सत वळखून घेवंक इन्कार केलें. घर सोडून वचून म्हयनो धांवलो, आतां बे आनी टेक लागले. सोदना करतना निराशा मात्र मेळ्ळी. सट्टांनी हात उदारे केले, चिंतना निमाणे एक तणाची अंकरी मेळटना हांवें ते कुशीन धांव मारली. ताणे हात धुले, आतां म्हजो हंकार देवल्लो देखून परातून रडली. ताणे नेगार करतना जायत आनी हांवें कोणा खातीर जियेचे, एक ना एक दीस तुका तुजो इश्ट मेळटना म्हजी खबर सांग, अशें म्हणून बॅगांतली सुरी काडून घालूंक वेताना तो जागो जालो आनी म्हज्या हातांतली सुरी ताणें ओंड घेतली. ताणे म्हाकाच घडीभर पळयले, ताच्या दोळ्यांनी अस्पश्ट आशा म्हाका झळकली. सीमा तूं कित्याक तुज्या पती आनी बाळा विशयान चिंताय, तुका तुजें काम आसा, अधिकार आसा, तुज्या बापायचें कुटुंब आसा, दुसऱ्यांची गरज वा कंत कित्याक. तूं मनशांच्या मनांतली बोगणा जाणा जावनसो मनीस जावन हे सवाल घालताय, तूं नेणाय गी आवयक आपल्या बाळा प्रास वरती आस्त आसा गी. आपल्या पती पुरास व्यक्ती दायज असा छे हे तू म्हणताय हाव पत्ये ना तुका तुझ्या भुरग्याक चिंतूंक कशे येत ते आयाच्या हातांत वाडले बापायचे वेंगेंत न्हिदले बाटलेचे दूध पियेले आवयच्या दुधाक आवडेले ताका तुवे लहान पिंपऱ्याक हरद्याक दांबून उब दिल्ली तुका उडास आसा तुका कशे तसो उडास येवचो वा तुझे दुवेक कसो हुस्को आसचो म्हाका आतां दुबाव तीर जायत आयलो हो तांच्या विशांत जाणा देखून मावन जाली ताणें परत उलोवंक सुरू केले कोण एक निर्भागी आवय आपल्या बाळाक आपले वेंगेंत आरावन आपले सर्व कश्ट देवाक समर्पून आपल्या पोटाक एक शितासो कण पडा नातल्यारी 3-4 वर्सांच्या भुरग्याक आपले जीव दिव गाळी शिराप मालदिसांव सगळे सोसून आपले वेंगेंत वाडयल्ले आसता वाडल्या भुरग्यान आवयक तूं आवय न्हय म्हूण नेगरतना आपले सान किती कुटक्यान तिका पेशे म्हूण वलयतना तुज्या बाळान तुका विसरोवचे व्हडलें गी डॉक्टर रवी ताणें दोळ्यांक बोटां घालतना हांव बोबाटली वैसी मा गोवाच्या कुटुंबा आनी ताचे तावन शिंत्रेक वळख जावन पिशांत दाखल जावन हंकारी दादल्या तावन मान राखोन वेल्ले स्त्रियेक कलवंतांचे पट्टेंत दुवेन दाखल करन निंदा करच्या की बरें काम खंडीत जावन तुजे दुयेतावन जातले आतां म्हाका उलोवंक जीप ना म्हजी जिणी ताणें म्हाका दाखोवचे परी बगले रातच्या वेळी एक सुऱ्या तरणाटे स्त्रियेक घरांतले भायर लोटून वयल्यान ते कोणाच्या गी पाटल्यान धावला म्हण दांगरो फेरयतना हाती धरल्या गोवा तावन ताच्या कुटुंबा तावन अपमान मेळटना बुदी प्रकाशाक आयिल्ले दुवेनी नेगार करतना सैर बैर जाली वाटेर पडली पुणे केल्ल्याची दयेन परत बरी जाली पूण तिका येवकार ना जालो पाटी आयली रित्या हातांनी दुवेक दोळे भरून पळेवंक आशेली ते मुखार येवंक ना कश्टाली पूण जीव काण घेवंक ना गांवांत आवन पयस साकर्न जावन गेली कित्याक तिच्या हातीन डिग्र्यो नातल्यो विसरोवंक आशेली पूण वावयली कूस इनकार करतना दुवेन शिकचे इस्कोल सोदून ताका पळयंक कॉलेजीचे गेटीर राखून रावली दुवे खातीर मोलाची खाणांत घेवन तकतना दूव आयले म्हजे बाळशें आयले म्हजे बाळ आयले म्हणून मुखार धावोन येवन वेंगले हाडले तोंडाक घाले उमो घेतना दुयेसो हात आवयक बळान लोटतना निर्भागी आवय धरणीक शेवटाली तिच्या हातांतले काण दुळींत पडले लोव उठतना उरली भुरगीं सवाल करतात ती कोण हांव नेणा कोण गे भिकारी पिशी तूं भिकारी म्हाका पळयंक येनाका हांव तुका वळखना ते सल्ले ते आवयच्या काळजाक पापसून ते दोळ्या भायर गेले आवयक परत पिश्यांच्या संवसारान लोटून डाक्टरान म्हजे मुखार आसो धरलो पळयतना म्हजे प्रतिरूप दिसून म्हाका हेडयतले म्हज्या जिवीताचे घडीत हाका कशें कळ्ळे डॉक्टर हांव गागेली तुका कशें कळीत जालें फुलुल्ले फूल परमळटा सीमा मेलवी की तुमी केल्लो घात कळीत जाला ताका आवय म्हळ्यार जीव पूण आवयच्या उतरां खातीर तुमचे संगी जियेलो तरी आवयक दिसाक एक पावटी वसोन मेळटलो पूण तूं कुड्डे जावन आणव्या संवसारार जियेले जाणाय सीमा तुजे आवय तूं आनीकय बाळशें तुजी आवय हंकारी स्त्री न्हय कोणा फाटल्यान वसोन कुडीची कुशालाय भोगुल्ली न्हय पयले पावटी तिका हांवेंस बरें केल्ले पूण तूं फायनल इयरांत आसतना तुका मेळोंक ती येताना आमच्या घरचो सांदो तशी आसली ती वेताना कितले आतुरायेन आनी उमेदीन गेल्ली ती म्हाका मेळटना उक्त्या रस्त्यार संसाराची खबर नसतना पडली, ती पिशी न्हय, तुवें तिका पिशें केलें। तुजें काजार जाताना ती साबार पिश्या संगी संसाराची खबर नसतना पडली। म्हाका तिचे विशयांत वा तुजे विशयांत कळीत नातलें, पूण अचानक एका दिसा तुमचो शेजारी म्हाका मेळोवंक आयिल्लो। म्हजे सांगता पिडेस्तांक पळोवंक आयलो, ताका तुजे आवयची वळख कळीत जाली। एका फाटल्यान एक पळयतना तुजी आवय म्हणले सत कळीत जाली।

ताना आपले कापड हातोळण तुका निदयला, व्हड जाताना तुजी सबाय आनी चतुराय उरल्यांक मेसवली, आनी ताणे तुका तांच्या मोगाच्या जाळांत शिरकायले। सैलपाच्या आनी आठनेटांच्या उलोवण्यांक तूं भुल्ले, तुज्या आवयची कूस रिती जाली, तिका पिशे लागला, सैतान लागला, लागीं केल्यार तुका जिवशी मारता म्हणून तुजे कान तोपले। ती तुका आशेली, आवडेली, रडली, रागा जाली, पूण तूं पयस दवले। निमाणे तिचे सावळेक लेगून कांटाळले आनी दुसऱ्या संगी तुवें तिची निंदा केली। दाकतेरान एक एक गडीत सांगतना पाटली गडीतां मोती पडद्यार उदेली, तरी म्हजो अहंकार म्हाका तगूंक सोडिना जालो। सीमा येदोळ तुका कळीतले एक सद सांगता आयक, तुज्या बापायक गांवच्या काजारा दिंस अरबी गांवांत काजर जावन भुरगीं आसली। संवसाराचे देखीक आपवंत म्हणून दाखोवंक एक अनाथ सलये लागीं काजर जावन नांव जडले। हात धरल्या पातकाक भिव ओंपून गेल्लो, उपरांत कितल्या पावटी गांवाक आयिल्लो ते तूं म्हज्या की सड जाणाय। तुजो बापूय बरो जाल्लो जाल्यार तुजे आवयक ही गत येती ना। तुजे आवयची स्थिती कोणी दुस्मान स्त्रीयेक लेगून येवंक नजो, कोणा लागीं आपले कश्ट सांगतली। जल्म दिल्ली पयलींच नांत, सांगता जाल्ली ताच्या फुडे नांत, हात धरल्या पतीक संवसाराचे देखीक पतीन। निमाणे णव म्हयने बावून जल्म दिल्ल्या बाळांनी नेगा कर्ण बालियो तोपताना अपमानाच्या उज्यांत लासताना ती कशी ससून व्हरत। सीमा व्हडल्या मंथनाच्या कुटुंबाचे तूं, तुका आता थंय कितें उरलां? सगळी आस्त तुज्या मोगाच्यांनी भितर घाल्या। तुजो बापूय गांव देश सांडून आपणे बांदून घेतल्या कुटुंबा संगीत जियेता, कोणाचे पणी रूण फारीक करियेत, पूण आवयचे रूण फारीक करूंक जायत। म्हज्या दोळ्यांक मांडली कवळां जडोवंक लागली। ल्हान आसतना इस्कोलाचे गेटीर राखून असो लाचार जीव, निराशेच्या सगोरान बुडुल्ले दोळे मुखार आयले। तिका पयस जावन पळेवन हांव सुकारी मारताली, भुरग्या संगी हांवें तिका कोलायतली। निमाणे तिणे येवचे उणे केले, निमाण्या वर्साचे कॉलेजीच्या दिसा हांवें तिका सरसरीत येतल्या उपरांत तिका पळेवंक ना। दाकतेरा संगी समकाली म्हजी मेटां धरणीर रावंक तूं योग्य न्हय म्हणले परी कामताली। दंपल्लें दार उक्तें जालें, एक स्त्री कोनशाक बसून भुरग्याक न्हिदायतली, गाणां गाताली, अस्पश्ट उतरांनी कितेंगी सांगतली। आमकां पळयतच शू उलय नाका, म्हजें बाळशें आत्तां न्हिदलां, हट्टी तूं कित्याक आयलाय, दम्मया म्हजे तावन म्हज्या बाळशाक वरी नाका। धावोन येवन पायांक पडली, तिच्या दोळ्यांनी दुखां जरी देंवताना म्हजो हात म्हजे खोबरे विणे तिचे माथे पोशेताना, तिणे दोळे उबारून म्हाका देखताना म्हज्या दोळ्यांनी दुखां भरताना वंटांनी साबार वर्सां उपरांत मम्मी म्हणटना तिणें विचारलें, तूं कोण? देव बरें करूं।

ताळो उमाळो शिदप्रसार यस अगोष्टच्या 11 तारखेर सकाळी दावरार रेडिओ सारंग 107.8 FM आमचे संगी हजर असा मनेस्त जीवन लॉयड पिंटो मोडंका बुंटवळ अध्यक्ष बुंटवळ कॅथोलिक क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि वकील त्याचे संगी उलोंग फोन करा 6364204949 संख्या ऐकू विसर नका ताळो उमाळो शिदप्रसार तुमच्या रेडिओ सारंग 107.8 FM

ताळो माळो शिध प्रसार यस ऑगस्टच्या 11 तारखेर सकाळी दावरार रेडिओ सारंग 107.8 FM आमचे संगे हजर असा मनेस्त जीवन लॉयड पिंटो मोडंका बुंटवळ अध्यक्ष बुंटवळ कॅथोलिक क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि वकील त्याच्या संगी उलोंग फोन करा 6364204949 संख्या ऐकू विसरू नका ताळो उमाळो शिधा प्रसार तुमच्या रेडिओ सारंग 107.8 FM

0: ಹಲೋ, ಹಾಯ್, ನಮಸ್ಕಾರ. ಐಕೋನ ಸಾಂ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗಿ ಕ್ಷೇತ್ರ 7.8 ಹಾರ್ಡ್ ಎಫ್ ಎಂ. ಹಿ ಸೌನ ಸ ರಿಂಗ್ ರಿಂಗ ಅಳ್ಚಿನಿ ಐಚಾ ಸುಬೀತ್ ಸಕಾಣಿ ತಾಳೋ ಮಾಡೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೊಗಾಸ ಸ್ವಾಗತ ಮಂಟ ಹರಿಯೇಕ ಹಪ್ತಿಯನ್ ಮಂಗಳರಾಚಾ ದಿಸ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗಾಚ ತಾಳೋ ಉಮಾಳೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಅಜಾ ಪಾಂಗರ್ತ ಹತ್ತು ಮುಣಿವೆದ ಮುಂಚೆ ಏಕೇಕ ನೋವೋ ನೋವೋ ಸೈರ ಇವನ್ ಬಸೋನು ತಂಚ ಜಿನಿಯಚಿ ಕಾಣಿ ಜಾಂಗ್ ಪುರ ತಂಚ ಜಿನಿಯ ಅಂತ ಸೋಲೋನ ಇಲ್ಲಿ ವಾಟ್ ಅನಿ ಯಾ ತಂಚ ಪೌಂಡ್ ಅಪವಾಜಿದಲ್ಯ ಸದನಾಚ ಶಿಕಾರ ಅಪವಾಜಿದಲ್ಯಾರ ಯಾ ಸಮಾಜ ಕತಿರ್ ಕಿತಿ ತನಿ ದೀಜೆ ಜಲ್ಯಾರ ತಚಿ ಪಾಠ ತಳ್ಪಳೋಂಕ ಅಮ್ಕ ಏಕ ಅವಕಾಶ ಮೇಳ್ತ ಜಾಂಗ್ ಪುರ ಹರಿಯಕ್ ಶೇತಾನಿ ಹರಿಯಕ್ ವ್ಯಕ್ತಿ ಪರ್ಜಳ್ತ ಅನಿ ತಚಿ ಮುಖಾಂತ ಸಮಾಜ ಕಿತಿಂತರೆ ದೇಣಿಗೆ ಮೇಳ್ತ ಜಲ್ಯಾನ್ ಐಚ ದಿವಸ ಮುಗೋಚನು ಆಜ್ ಹಂಗಸರ್ ಅಮ್ಚೆ ಸಂಗತ ಹಜರಸ್ಚ ಯಾ ಮನೆಸ್ ತಚಿ ಓಳೋಕ ಅಂದಿತ ಸನ ಮಕ ವೃತ್ತ ಅಭಿಮಾನ ಭಕ್ತ ಕಷ್ಟ ಮುಳ್ಯ ಏಕ ಭವಾರ ಆಗ್ತಾನೆ ವೆಂಗ್ಲೆ ಬಾಳ್ಪೋಣಾರ ಅನಿ ತೋ ಭವಾರ್ ತಾನೆ ಸೊಬೈಲೋ ಅನಿ ತ್ಯಾ ಭವಾರ ಅಂತ ತಾನೆ ಮಿನತ್ ಕಾಡ್ಲಿ ವೌಂಡ್ ಕಾಡ್ಲಿ ಜಿಕ್ಲೋ ಅನಿ ಮುಗೋಚನು ಆಯ್ತು ದಿವಸ ಏಕ ಉಂಸ್ದ್ಯಾ ಹಂತರ್ ತೋ ಅಸ ಅನಿ ಖಂಡಿಸ ಅವನು ಸಮಸ್ತಕ ಒಳಕತ ಬಂಟ್ ವಳ್ಳ ಅಂತ ಮುಂಚೆ ಮೋಡಂಕಪ್ಪ ಅಂತ ಲೋಕ್ತಕ ಮಂತ ಕಿತ್ಯಾಕ ಜೈತ್ಯ ರೀತಿಚಿ ಸೇವಾ ತ್ಯಾ ವರ್ತಲ ಅಂತ ಕರ್ನಸ ಸಂಗತ ಸುಪತಿನ ಫ್ಲೇವಿ ರೇಷ್ಮ ಅನಿ ದೊಗ ಸುಬೀತ್ ಭುರ್ಗ್ಯಾ ಸಂಗತ ಚೆರ್ಕು ಅನಿ ಚೆಡುವ ಸಂಗತ ಅನಿ ಆಪಲ್ಯಾ ಅವೈ ಸಂಗತ ಏಕ ಸುಖಿ ಸಂತೋಷ ಬರೀತ್ ಕುಟ ಆಮ್ ಜೀವನ ಸೊ ಓ ಮನೆಸ್ತ ಬಂಟ್ವಳ್ ಕ್ರೆಡಿಟ್ ಕ್ಯಾಥೋಲಿಕ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಯಾ ಸೊಸೈಟಿ ಅಮಿ ಮುಂಟಾಂತ ಸೊ ಅಧ್ಯಕ್ಷದ ದೂಸರೆ ಅವಧಿ ಕಥ ಪ್ರಸ್ತುತ ಸೇವಾ ದೇವನ ಸ ಸಂಗತ ಎಸ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಂತ ದಿರೆಕ್ಟರ್ ದೋನದ ಸೌದ ಇಸ್ವೆತ ಅವನು ಮುಂಜೆ ತೀನ್ ಅವಧಿ ತಾವಂತ ನಿರಂತರ ತಿನ್ ವಾ ಊರ್ನ ಸ ಏಕ ಸೊಸೈಟಿ ವಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಕಶೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಚ ಅಂತ ಕೊರ್ವೇತ ಕಶೆ ಆಮಿ ದೀಸ್ ಫುಡೆ ಫುಡೆ ಆಯ್ತ ಅಸ್ತನ ಥೈಸರ್ ಲೋಕಂಗ್ ಬರ ಪಣ ಕರಿವೇತ್ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬರ ಪಣ ದಿವ್ಯ ತೆಕ ಬ್ಯಾಂಕ ಮುಖಾಂತರ ಅನಿ ಬ್ಯಾಂಕಾಚಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಶಿ ಕರ್ವೇತ ಮಣ್ಣ ಜನ ಸಾಂಗ್ ಓ ವ್ಯಕ್ತಿ ಸೂಕ್ತ ಜಾವನ ಸ ಸಂಗತಸ್ ಜಾತಿನ್ ತೋ ಏಕ ವಕೀಲ ಅನಿ ಯಾ ವಕೀಲಾಚಾ ಹಂತಕ್ ಪಾವಾಜೆ ಜಲ್ಯಾರ ಯಾ ವಕೀಲಾಸೋ ಏಕ ದರ್ಜೋ ತಾನೆ ಜೋಡಿ ಜಲ್ಯಾರ ತಚೆ ಪಟ್ಲ್ಯಾನ ತಾನೆ ದೀಸ್ ರಾತ್ ವಾವುರ್ಲು ಆಸ ಲಾನ್ ಪೋಣಾರ್ ಕಷ್ಟ ಕಾಡ್ನ ತೋ ವೈರಾಯ್ಲು ಆಸ ಲಾನ್ ಲಾನ್ ಕಮಾಂಕರ್ನ ತಾನೆ ಆಪಲ್ಯಾ ಶಿಕ್ಪಾಚಾ ತ್ಯಾ ಏಕ ಅಸ್ಥಿತಿ ಖೂಬ್ ತಾನೆ ಮಿನಾತ್ ಕಾಡ್ನ ತೋ ಜೈತೆ ಒಂದ್ಸಲ ಮಾತ್ರ ನೈ ಮುಗಚನು ಗೋಕರ್ಣಾಥೇಶ್ವರ ಕಾಲೇಜ್ ಇತ್ತವನ್ ತಾನೆ ಆಪಲ್ಯಾ ಬಿ ಬಿ ಎಂ ಶಿಕಾಪ್ ಸುಂಪೈರ್ಲೆ ಉಪರಾಂತ ಪುತ್ತೂರ್ ವಿವೇಕಾನಂದ ಕಾಲೇಜ್ ಇತ್ತವನ್ ಎಲ್ ಎಲ್ ಬಿ ಕರ್ನ ತೋ ಹನಿ ಸಂಗತಸ್ ಹಮ್ಕ ಕಳಿತಸ ತುಂಬೆ ವಿಲೇಜ್ ಪಂಚಾಯತ್ ಸೊ ಸಂದೋ ಅಧ್ಯಕ್ಷ ದೈತ್ಯ ಸೇವಾ ತಾನೆ ದೀವನ ಮೊಗಚನು ತೋ ಫಮಾಜಲ ಅನಿ ತೋಸ ಮನೆಸ್ತ ಜೀವನ್ ಲಾಯ್ಡ್ ಪಿಂಟೋ ಮೊಡಂಕ ಬಂಟ್ವಳ್ತಾವ ಐದು ದಿವಸ ಆಮ್ಚ ಸಂಗತ ಹಜರ ಅಸ ಹಕೀಕತ್ ಸಂಗಚಂದ ತಂಚಿ ಇಂಟರ್ವ್ಯೂಕ್ ದೋನ್ ತೀನ್ ಹಪ್ತೆ ಪೈನ ಐಜೆ ಅಸಲಿ ಪೋಸ್ಟರ್ ನೀ ಪೂರಾ ಮೀ ಕೆಲ್ಲೆ ಪೂರ್ಣ ತೊಡೆ ಏಕ ಚಿಂತಿನಾತ್ಲ ಘಡಿತ ಓರ್ವೆ ಅಂತ ಆಮಿ ಪಾಟಿಂಗ್ ಗಲೀಜೆ ಪೊಡ್ಲಿ ಅನಿ ವೈ ಖಂಡಿತ ಅವನು ತುಮ್ ಕಕಳಿತ್ ಕೊರಂಗ್ನ ಪೂರ್ಣ ಸಗಳೇ ಆಮಿ ತಯಾರಾಯ್ ಕೇಳಿ ಜಲ ರೀ ತೀ ಆಜ್ ಐಚಿ ವೇಳ ಗಡಿ ದೇವ ಅನ್ವಿಸ್ತಾರೆ ಮನೋ ಚಿಂತನ್ ಗೆತ್ತ ಮನನ್ ಗೆತ್ತ ಅನಿ ಖಂಡಿತ ಜೀವನದಟ್ಟು ಬರೀ ಸಕಾಳ ಮಗೋನ್ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತಕ ಮೋಗಾಸ ಸ್ವಾಗತ ಮುಂಟ ಬೋರೋ ಸ್ವಾಗತ ಜೀವನ ದೊಡ್ಡ ಗುಸ್ ಆಸ ಇದು ಪೈಲೆ ಅನ್ಪೈನ ಸಂಗಮಕ
1: ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್
0: ಆಟಿಸೋ ವೇಳ ಅನಿ ಖಂಡಿತ ಖುಷಿ ಏನಸೆ ಜೀವನ ದೊಡ್ಡ ಸಗಳೇ ತುಜ ಜೀವಿತ ಅಂತ ಅಪ್ಪಡ್ಲೆ ಬಂಗಾರ ಜಾಯ್ಜೆ ಜಾಲ್ಯಾರ ಥೈಸರ್ ಲೊಂಕ್ ಡಾಕ್ ದಡಾಯಿಲ್ಯ ಬರೀ ತುವೆನ್ಸ್ ತುಕಾ ದಡಾವನು ತುಜನ್ ಜೀವಿತ ಶೇಪಿಂಗ್ ಕೆಲ್ಲೆ ಆಸೆ ಮುಂಚೆ ಯಾ ಹಂತ ಪಾವಜಲ್ಲ ಪಟ್ಲೆ ದಿವಸ ಆಮಿ ಉಡಾಸ್ ಕಾಡಿಜೆಕೆ ತಶೆ ಮುಂಟಸನ ತೊಡೆ ಆಮಿ ಪಾಟಿ ಓಸೋನಿ ಆಗಿ ತುಜಾ ಬಾಳ್ಪೋಣ ತವನು ಯಾ ಹಂತ ಪಹಂಚ ಮಣ ಸರ್ ತುವೆ ವೈ ಕಡಲೆ ಕಷ್ಟ ಒಳಗಿಲ್ಲಿ ದುಃಖ ಯಾ ಮಕ ಕಳಿತ ಸ ತೂ ಕಿತ್ತ ಕಷ್ಟ ಅಂತವನು ಉಯಿರ ಇಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿ ಮಣ್ ಆತ ಸೊಗ್ಳಿ ಸೊಸೈಟಿ ವಕೀಲ ಜೀವನ್ ಯಾ ಬ್ಯಾಂಕಾಸು ಅಧ್ಯಕ್ಷ ಜೀವನ್ ಮಣ್ಣು ಒಳ್ಕತ್ತದಲ್ಲ ರೀ ತೇ ಏಕ ದೋನ್ ಪೊಸಿಷನ್ ಯಾ ಜಾಗೋ ತುಂಬ ಅಪ್ನಾಯ್ತಿದ್ದಲ್ಲ ದೀಸ್ ರಾತ್ ವಾವರ್ಲ ಸಂಗೀತಗೆ ತೊಡೆ
1: ಹಾಂ ಸಕ್ಟಂಕಿ ಅಲ್ಲಿ ಬರೀ ಆಮಿ ಬುರ 1985 ಅಥವಾ 95 ಅಂತಲೇ ಬುರ್ಗಿ ಅಂಕ ತ್ಯಾ ಟೈಮರ್ ಸಕ್ಟಂಕಿ ಸಾಧಾರಣ ಕಷ್ಟ ಅಲ್ಲೆತ್ತು ತಶೆ ಅಂತ ಆಮ್ಚಿ ಏಕ ಮಿಡಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಲಾಣಸ್ತ ಅಂತ ಅವನಿಲ್ಲ ಕಷ್ಟ ಅಲ್ಲಿ ಅದಲ್ಲಾರ ಮುಜಿ ಮಮ್ಮಿ ಕೆದಾಳೆ ಶಿಕ್ಪಾಕೇಕ ಪ್ರಮೋಟ್ ಕರ್ನ ಅಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷ ವಿಷಯ ಅಂತೇನೆ ಕಂಚಾಕಿ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಕೊರೋಣ ತೀ ಆಮ್ಚ ಶಿಕ್ಪಕ ತೀರ ತ್ಯಾ ಟೈಮರು ತಿನ್ನೆ ಫಾರಿನ್ ಸಜ್ಜೆ ಪಡ್ಲೆ ಫಾರಿನ್ ಗುಳು ನಮ್ಚ ಶಿಕ್ಪಾಕ್ ಪುರ ಮುಜಾಣಿ ಮುಜ್ಜೆ ಭವಚ್ಚ ಶಿಕ್ಪಾಕ್ ತಿನ್ನೆ ಮುಸ್ತು ಅವರು ಕೇಲ ತೆದಳ ತಚ ಉಪರಂತ ನಮ್ ಕೈ ಪೂರಾ ತೀಚೆ ವೈರ್ ಗಲ್ನಸನ ಆಮಿ ತೊಡೆ ಪಾರ್ಟ್ ಟೈಮ್ ಕಾಮ್ ಕರ್ನ ಆಮ್ಚೆ ಬುಕ್ಸ್ ಹಚ್ಚೆ ತಿನ್ ಪೂರಾ ಕರ್ನ ಆಮಿ ಆಮ್ಚ ಶಿಕಪ್ ಜೋಡ್ಲೆ ತಚ ಉಪರಂತ ಗ್ರಾಜ್ಯುಯೇಷನ್ ಜಲೆ ಗ್ರಾಜ್ಯುಯೇಷನ್ ಜರ್ತನಂತ ಪಾರ್ಟ್ ಟೈಮ್ ಕಾಮ ಸೋನಿ ಆಮಿ लाइन काम करते लिया शिकते लिया तेज उपरान 2009 मुझे बीबीएम ग्रेजुएशन जल्ले ते उपरांत हमें मुखार शिकचे कष्ट म्हणाले ते खातीर हांव जॉबाक सिरवाया म्हणालो तशें सुमार इंटरव्यूज दिले इल्ले एक दोन म्हयने एम्फसीस आदारलो आनी एक चार म्हयने नायट शिफ्ट पुरा मँगलोर स्पोर्ट्स लिमिटेड म्हूण एक वेबसायट आनी काम केलां हांवें त्या टायमार पार्ट टायम हांव रेवेन्यू डॉक्युमेंट म्हजो कजीन भाव आसा अरुण रोशन डिसोजा वय वकील ताचे वट इल्लेशे रेवेन्यू डॉक्युमेंटेशन करनाहलो तशें तें करन करनायतना 2009 ग्रेज्युएशन पास आवट जायत जाल्यार थंय पंचायत इलेक्शन्स आहले त्या टायमार आमच्या एरिया तावन कँडिडेट सोदताना थंय तांणी म्हाका एक अवकाश दिलो यंग एज इलेक्शन जाल्यान एक डिफरंट एक्सपिरियन्स इलेक्शन कंटेस्ट जाल्यार विन जालो फाय इयर्स तुंबे ग्राम पंचायतान सेवक दिवंक अवकाश मेळ्ळो मेन टायम म्हजे वर्क एज अ रेवेन्यू वर्क करतालो मागीर ताच्या उपरांत जाल्यार रेवेन्यू जावन तूं कंटिन्यू करचें की एडवोकेट जावचें बेटर म्हणून एडवोकेट जायचें म्हाका ड्रीम आसलें ते आमचे लायफ लायनांत येताना ते जावना त्या टायमार मागीर अवकाश मेळ्ळो तशें मागीर हांव कॉलेज जॉयन जालो वर्की करनालो कॉलेजी करनालो लास्ट फायनल एडवोकेट जालो मेन टायम म्हजे सोशल सर्वीसी रनिंग
0: ओके सो आतां सांगचें जाल्यार तुमच्या डाडा मम्मीन या पप्पा मम्मीन मस्त मिनात काडली आनी ह्या मिनातेक लागून तुमी आतां बऱ्या हंताक पावल्या जाल्यार सगळे क्रेडीट तांकां फावो जाता आनी सांगत आसा हात धरली पतीन आनी उजवाड दिवची दोगां भुरगीं तांणी तुमकां एका रितीचो एक मोगाचो बोवार दिला म्हणटा आसतना हांचे विशीं एक दोन शब्द सांगूयात की तुमकां
1: म्हजी पतीन म्हजे आनी तेचे लव्ह मॅरेज एक्च्युली आमी हॅपिली मॅरीड गांवा भितर आलतडी बोलतडी म्हणजे मस्त डिस्टन्स ना विलेजस दुसरे दुसरे तशें आमी लव्ह मॅरेज जाले मागीर म्हजे इनिशियल आहले कश्ट पुरो ताका गुत्त आहले ताच्या उपरांत म्हळ्यार त्या टायमार घर बांदतना हांवें नवें घर बांदूंक देंवताना ते जाला इल्लेशे कश्ट जाले त्या टायमार त्या टायमार हांव भाऊ मम्मी पुरो फॅमिली वट्टुकूत ते हें करनाहल्या कशें घर कंप्लीट जावंक पावतना परत्यान पप्पा हुशार नाटलो ते टायम मस्तू कश्टाचेले पूण म्हज्या पतीने की पुरो विशय कोत्ताल्या रे ते म्हजे घट्ट रावला ते दळा ताच्या उपरांत आमचे काजार जाले लेट 2017 सो काजार जाल्या उपरांत एका वर्सा उपरांत आमचे नवें घर 2018 इनॉग्रेशन जाले तशें आमी बरें अंडरस्टँडिंगार आसा
0: बरें बरें भोव खूब आनी तुमच्या जिवितान देवान बेसांव जावन दोगां भुरगीं दिल्यांत वय आतां तेंत तुमचें दायज सर्वस्व म्हणू येत जिवन धट्टू LLB करूंक कित्या खातीर चिंतलें तुवें सो लेट थोडे पोटे PUC जावनूच ते LLB करतात जावंक पुरो थोडे जावन डिग्री विथ LLB करतात ते धडा तेंकाले म्हणटात स्टडींग शिकची वर्सां करेक्ट एक क्लब जाता पूण तुमी आतां हांगा वावर करून तशें करूंक कारण कितें
1: एक्चुली एज्युकेशनांत हांव तिके बरो स्टुडंट आहलो PUC जाताना म्हजे आडिल्ले बरे मार्क्सय आहले सो एट दॅट टायमून म्हाका एकटी LLB जॉयन जाय म्हूण आहलो जाल्यार एल्डर्सांनी पुरो म्हळ्यार त्या टायमार LLB व्हडले स्कोप नाटले सो त्या टायमार क्रेज सकटांक मॅनेजमेंट HR ती लायन सो तुम्ही BBM करा म्हणून एडवायस केले तसे मस्त इन्सिडेंट्स आहात सांगूक जायना पूण त्या टायमार BBM जॉयन झालो हांव 3 इयर्स BBM केले BBM करून जाल्या उपरांत म्हज्या नशिबांत एडवोकेट जायचे म्हणून तो आसल्यारूय ते मागीर जाल्यार हांव ते रेवेन्यू डिपार्टमेंट म्हजो भावान म्हाका सपोर्ट केले थंय हांव रेवेन्यू वर्क करनाहलो आयडियास मेळ्ळ्यो ताच्या उपरांत तेंत हांवें अडॉप्ट केलें मागीर LLB जॉयन जालो
0: सो LLB केल्ल्यान आतां एक वकील म्हणटा आसतना एक सेवेचो जागो जायते रितीचे एक आमी हे आसात आतां रेवेन्यू जावंक पुरो आनी सिवील मॅटर्स आनी तुमी वकील जावन सेवा दिवन आसात देवान तुमकां वरां कितलीं दिल्यान दिसा 24 / 48 म्हणून सारूंक जाय कित्याक म्हळ्यार ऑलवेज तुमकां ह्या वृत्तेंत आसल्ल्यांक बिजी आसचें पडटा वेळ तुमचो हर एक राटा वाडेक तुमी विनियोग करता आसतना भोवशा एक लॉयराक पोवचें एक डॉक्टराक रेडियो सारांक म्हणजे खंयचे एका चॅनलार पोवचें जाल्यार ते मस्त कश्टां सांगचें कित्याक तांकां तो एक घंटो या पळय एक 10 घंट्यां बरी आसता काय जाल्यार हांगासर मस्तो तुमी वावंड काडटा जाल्यार आतां प्रस्तुत तुमी हांव तुमच्या एका वांट्याक येता बंटवळ बँका विशयंत या सोसायटी विशयंत उलयता कॅथलीक बँका विशयंत थंय तुमी आतां दुसऱ्या अवदेक अध्यक्ष जात पूण 3 अवदे येतात लगभग 12 वर्सां जावन तुमचो वावर थंय चलतेत आसा एक डायरेक्टर जावन आसून उपरांत आतां प्रेसिडेंट जावन तुमी आसात ह्या बँका विशयंत इल्लें तरी सांगिचें कित्याक आमच्या जायत्यांक म्हळ्यार तिशयल्यांक म्हणजे बुंटवळच्यांक या तेणेच्या सायडीच्यांक पुरो ओळख आसा कोडियाळकारांक हाच्या विशयान आनी इल्ली भरपूर माहिती दिसतात की सर
1: येस बंटवळ कॅथलीक क्रेडीट कॉपरेटीव सोसायटी ती 1997 बुंटवळांत लिगो रिलोबो म्हणल्यान स्थापन केलें खंयचोय संस्थो सुरू स्थापन करतना मस्त भोंग आसात ते प्रमोट करूं त्या टायमार प्रमोट करतना ताका ही भोंग आसले त्या टायमार मागीर कॅथलीक सभांनी ताका सपोर्ट केलो सपोर्ट करून इनिशियल बँकिंगान मुखार वचो जाल्यार बारीक कश्ट त्या टायमार आमचेच मनीसी येवन पयशे दवरनात जाल्यार म्हळ्यार रिस्क आसता
0: एक पातयेनी आसा करेचे आनी पातयेनी हाण दवरीचे
1: इनिशियली कश्ट त्या टायमार मस्त तांणी वावंट काडला ताचे वट्टो कॅथलीक लोकांनी त्या एरियाच्यांनी वावंट काडला मस्त पुगारलाय पायी ओडल्यात त्या टायमार अशे ती सोसायटी फस्ट बारीक कश्टांनी आयली क्रमेन दुसरे दुसरे लिडर्स आयले बरे करून प्रमोट जावन गेली त्या आमच्या सोसायटीचे एक विशेषता काल म्हणल्यार उरल्या खंयचेय संस्था बरी मेंबर्सा भितर जाऊन दी बोर्डा भितर जाऊन दी ग्रुपिजम ना आम्ही वी म्हणून वी टुगेदर आम्ही म्हणून वर्क करतात त्या खातीर आमकां इनिशियली कष्ट जाले रे मागीरच्या टर्मांत आमकां बऱ्यांक ग्रोथ हाडूंक
0: जाय गेल्लें एक बुनाद तुमकां ती त्या बुनाद फुडें वचोंक गेले
1: बऱ्यांक ग्रोथ हाडूंक जालें केदळां ग्रुपिजम येता तेदळां संस्था मुखार वसना ग्रुपिजम नासतना आमी आमचे म्हणून वट्ट करून हांवें म्हजे म्हणून सोडून आमी आमचे म्हणून केल्यार तो संस्था केदळां मुखार येता तशें जाल्यार आमची संस्था इनिशियली इनवेस्टमेंट सत नटले डेपोजीट सत बारी उणें आसलें ताच्या उपरांत ग्रेज्युअली 2014 येताना एक अराउंड 30 crores मुसेर आसले तितले ताच्या उपरांत ग्रो जाले 2019 येताना 50 crore क्रॉस जाले ताच्या उपरांत आतां आमचे 150 crore क्रॉस जावन लास्ट इयर 1400+ ट्रान्झॅक्शन जाला 1400 crores प्लस ट्रान्झॅक्शन जाला सो आमची सोसायटी ग्रो जाताना खुशी जाता आनी मुखार मस्त वसोंक आसा त्या खातीर तुमी सर्वांनी ताका सहकार दिजे मागीर आमची सोसायटी कॅथलीक कॉपरेटीव म्हणून आसा पूण आमची सेवा हर एका जातीच्यांकी आसा आमच्याकडे लोन्स पुरो जातीचे काडटात डेपोजिट्सही पुरो जातीचे दवरतात खाली फाउंडेड बाय कॅथलीक क्रिश्चन्स सो ते कॅथलीक कॉपरेटीव म्हणून बंटवळ कॅथलीक क्रेडीट कॉपरेटीव म्हणून नाव आम्ही आसा तशें म्हणून कॅथलिकांनी मात्र व्यवहार करीचे म्हण ना सप्तांकी व्यवहार करीत
0: ओके खंय बरं ब्रांचेस आसात सर कितली ब्रांचेस आसात
1: प्रेझेंटली 10 ब्रांच आसात आणि 2 ब्रांचची कामां जाऊन असतात 10 ब्रांच आमची एक बीसी रोड असा बोंटवळ असा बोळियार असा तोकोट फजीर असा कल्लडक असा वामद पदव असा कुप्पे पदव असा सिद्धकट्टे असा गुरपुरा काही काम असा आणि 9वी ब्रांच एक बचपे काम जातेत आणि एक पुत्तूर पोडिलान जातेत
0: ओके अशें तुमचे कोडियाळाक काही एक्सटेंड करचे एक योजना असा की मुखल्या भविष्याच्या दिसांनी
1: असा खंडित असा
0: कित्याक म्हणजे एक खंय उपजाल्ले एक आता सांगचे जर आमच्या MCC बँक आता कोडियाळांत उपजाल्ले आता खंय म्हणल्यार पावला म्हणल्यार विविध जिल्ह्यांक पावला अशें म्हणटा आसतना बंटवळचे बँक आता बंटवळांत जावन ताचे फांटे या ताचो एक भोवार विस्तार आयत म्हणले पातयेनी म्हाका खंडीत आसा आणि जायत्यांनी होगडीक उसारल्या विशेष जावन सभारान या बँका विशयंत बरेपणान उसारला कित्याक म्हळ्यार क्लीन अँड क्रिस्टल म्हणल्या बरी तुमच्या बँकाचे आडल ते जावंक पुरो या बोर्ड ऑफ मेंबर्स दिवची सेवा जावंक पुरो प्लस काल म्हणटात ते आनी एक रितीची लोकांक दिवचे एक तुमी संघात जावंक पुरो ते ऑल आर कोण म्हणटात सगळ्यांनी एप्रिशिएट केल्ले आसा तर हांगासर फाटल्या एक 7 वर्सां जावन ही सोसायटी तुमची कितें वावुरत जाल्यान सो भारताक एक ग्राहक आसा जाल्यार कस्टमर्स आसा जाल्यार थंयसर लोन्स लेवें देवें पुरो मस्त जाता जाल्यार तुमकां ताका हांव बरें मागता तुमच्या वावरांत आनी कितें नवें दोन तुमी बेगीन उकतां पे करचे शक्य आसात थंय तुमकां बरें जावं दे म्हण अशें हांगासर तुमचे लागीं विचारचें जाल्यार जायते एक पंचायतान तुमी सेवा दिल्ली आसा आतां पंचायतान सेवा दिवचे म्हणटना प्रुपशे क्रिस्तांवांच्यांनी तांकां अवकाश मेळचे उणें मागीर आमचें एक समाज म्हळ्यार संको उणें आसा जाल्ल्यान एक दांत एक दोगांक विंचता थोडे पोटी तशें आसता तुमकां मेळ्ळो तो अवकाश तुमी कसो तो भांगराळो जावन बदल्लो सर
1: एक्चुली राजकीयांत आमी ते केपाटीत जाल्यार त्या टायमार मेळ्ळो अवकाश आमी सुद्दां उपयोग करना एक्चुली हांव रावले एरियांत एक 10% पॉप्युलेशन एक क्रिस्तांवचे ना
0: ओर
1: अदर कास्ट पूण लोकी पळयता लोकी पळयता नवें तोंड जाय म्हणून लोकांक नवें तोंड नवे व्यक्ती आयल्यार ते वेलकम करतात तशें तांणी म्हाका भरपूर वोट घालून सहकार दिला तशें 5 वर्सां म्हणजे यंग एज जाल्ल्यान त्या टायमार अनुभव नाटलो जाल्यार मस्तो अनुभव हांवें खाण गेला त्या एक 5 वर्सां लोक वट बरसोवण तांचे ललान समस्ये तांचे मेन प्रॉब्लम्स उदकाचे प्रॉब्लम आतां मस्तो सॉल्व जाल्यात त्या टायमार एका एरियांत एक बोर आल्यार थंय एक पंप हाऊस करीचे त्या पंप हाऊस एकलो मनीस दवरचे ताचे थंय एक लोकल 4 राजकीय आसा ते सॉल्व करचे तांकां पळयले हांकां जायना तसले पुरो फस्ट मेळसो घासाक पंचायत मेंबर कोणी उरले जिल्हा पंचायत जावन MLA जावन कोणी मेळना फस्ट मेळचे तर घासा पंचायत मेंबर सो पंचायत मेंबर जावन सेवा देऊक बारीक कष्ट तो एक बरो अनुभव म्हाका 5 इयर्स ताचे उपरांत हांव सोसायटी कॉपरेटिवाक आयलो
0: ओके नेत्रवती लागींत वळटा जाल्यार उदक मस्त आसा जाल्यार ते उदक थंय दिवंक कस जाता कित्याक म्हळ्यार कोडियार शिफ्ट करतात तशें जाल्यार तुमी तांचे खातीर सेपरेट वेवस्था करची पडटा आनी ते उदकाचे तितली तकली पडापड खंयची ना म्हणूंक आशेता आतां तुमी शिकले 2 कोर्स एक BBM जावं पुरो एक LLB ह्या बँकिंगान तुमी आसतना आतां लायक आतां अध्यक्ष जावन आसतना हाव युजफूल फॉर यू आनी कशें तें एक तुमकां तुमचें शिकप एका प्रेसिडेंट जावन अध्यक्ष जावन तुमचें बँक स्मूथली मुखार उरोंक या ताचे आडल ते मुखार उरोंक तुमकां एक कला म्हणटात मुनाफाचें जालां या फायद्याचें जालां
1: खंडीत जावन हांव म्हळ्यार 2014 डायरेक्टर जावन जॉयन जाताना लिगल नॉलेज आसली ती आमच्या उरले 6 सदस्य वट हांव म्हळ्यार आल्ल्या बोर्डांत हांव ती यंगर आसलो पूण उरल्या डायरेक्टरांनी जावन अध्यक्ष त्या दळाच्या बरें कर म्हाका ट्रीट केला सांबाळला आनी म्हजे नवे आयडियाज काले दिवंक आसल्यार तांणी बरें कर काण घेवन
0: एक कॉल येवन आसा तुमचे कडेन उलोवचे हॅलो नमस्कार हॅलो नमस्ते कोण उलयतात ಹೇಳಿ ಸರ್ ಯೋಜಿನ್ ಲೋಬೋ ಅವರು ಅಲ್ವಾ ಹೇಳಿ ನಮ್ ಜೊತೆ ಜೀವನ್ ಸರ್ ಇದ್ದಾರೆ ಮಾತಾಡಿ ಸರ್
1: ಹಾಯ್ ಯೋಜಿನ್ ಹಾಂ ಬರೋ ಸರ್ ತುಂಬ ಸಾಯಿ
0: ಓಕೆ
1: Thank you, Eugene.
2: Wishing you all the best.
0: Okay. Eugene, sir, from where you are calling? Which place?
2: I'm Kapitanyo, Mangalore.
0: Okay, sir. Thank you very much for calling and
1: thank you, Eugene.
0: Appreciating Jeevan, sir. Thank you very much, sir.
1: Thank you,
0: Eugene. Have a beautiful day.
2: Okay. Thank you.
0: Bye. Yeah. Okay. ಯೋಜಿನ್ ಲೋಬೋನ್ ತುಂಬಾ ವೌರಾಕ ಕಾಲ್ ಕೇಳಲೆ ಆಸಾ ನೀ ದೇವ ಬರೇ ಕರ ಮುಂಟ ತಕ ಹಂಗ ಸರ್ ಸರ್ ಸಂಗತ ಅಂತ ಶಿಕಾಪನೆ ತುಂಬಾ
1: ತೆ ದಳ ಅತ ಲೀಗಲ್ ಫೈಲ್ಸ್ ಲೀಗಲ್ ಜೌನ್ ಯತ್ತನ ತಿ ಏಕ ಕ್ರಾಸ್ ವೆರಿಫೈ ಕರೋ ಮಕ ಯೂಸ್ಫುಲ್ ಜಾತಲ್ಲಿ ಮುಂಜಿ ನಾಲೆಜ್ ತೆ ಅವೆ ತೆ ದಳಚೆ ಬೋರ್ಡ್ ಅನ್ನ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಅಂಗ ಸಂತನ ತನ್ನ ವೆಲ್ಕಮ್ ಕೆಲ ಮಗೆ ತೆ ಥೋಡಿ ಚೇಂಜಸ್ ಕರೋ ಕಾಲ ತಕ ಪೂರ ಯೂಸ್ಫುಲ್ ಜಲೆ ಅನಿ ಮುಂಜಿ BBM ಅಂತ ಕಶೆ ಮಳರ ಫೈನಲ್ ಅಕೌಂಟ್ಸ್ ತೆ ಪೂರ ಅವನ ತಂದು ಶಿಕಲ್ಲ ತೆ ಮುಖಾಂಗ ಅಕೌಂಟಿಂಗ್ ಪೊಳೋಕೆ ಯೂಸ್ ಜಲೆ ಮೋರ ಅಬೌಟ್ ಅವ ಮಸ್ತು ತರ ಕೆದಾಳೆ ಪೊಳೆ ನಕಲ ಮಳರ ಅಂಚೆ ಸ್ಟಾಫ್ ಆ ಬರಿ ಜೆನ್ವಿನ್ ಅನಿ ಆನೆಸ್ಟ್ ಸ್ಟಾಫ್ ಆ ತಶೆ ಅಲ್ಲನ ಅಂಚೆ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಅಶಾ ಅಂಗಿ ತು ಕಂಚೆ ಏನ್ ಕೆಲರ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಹೆಡ್ ಅತ್ತವ ನಮ್ಕ ಕಾರ್ಡ್ನ येलो शीट आनी मार्क जावन येता खंयचे ट्रान्झॅक्शन तशें निशीन जाल्यार. सो सॉफ्टवेअर बरें आसा, स्टाफय ऑनेस्ट आहात, त्या खातीर आमकां व्हडलें ताचें हेडेक ना. जाल्यार इंटरनल ऑडिट करून आमी रिपोर्ट पळयत आसता फॉर द पर्पज ऑफ द ड्युटी, ते आमी करीत. बट मोर अबाउट टू से स्टाफां बरी आहात, तशें जाल्यार स्टाफां बरी आल्या संस्था घट्ट आसता.
0: ओके, स्टाफां बरी आल्या संस्था घट्ट आसता, आनी थंयसर अध्यक्ष घट्ट आसल्यार संस्था आनीकय बरो येता. ओके, जिवन सर तुमचे भशेन एक सांगचे उतार आसा, तुमकां कळयता आसले आनी जायत्यांनी, आनी एक इंटरव्यू करीत जाल्यार आय हॅव टू खाले म्हणटात डिग द रूट्स अँड पाळा मुळां पर वचचें पडटा. एक उतार अशें सांगलां की ही इज अ काम पर्सन, सॉफ्ट स्पोकन आनी बरो स्मायल दिता, अशें आसल्यान थंयसर एक बरें प्लेझंट वातावरण म्हणटा आमी पळोवंक म्हणटा, खुशयेचें वातावरण उप जाता खंय. तूं हाचे विशीं प्रतिक्रिया दिताय कशी दिताय?
1: शांत वय आय लायक टू बी म्हळ्यार कूल जावन असो मस्त प्रयत्न घेता. थोडे वटी रागी येता ना म्हण पुरो वातावरणांत येना, जाय तितले प्रॉब्लेम्स कितले आसल्यार आमी इल्ले काम मायंडान बसून चिंतल्यार सोल्युशन इजी जाता. ताचे वयर रियेक्ट केल्यार परतें प्रॉब्लेम चड जाता असो उणें जायना. त्या खातीर कूल आनी काम आसल्यान म्हाका मस्तो हेल्प जाला मस्तो सोल्युशन्स सोदूंक. मागीर स्मायलनेस पुरो आमकां पयलें तावन आयिल्लें तें कांय एडॉप्ट केल्लें न्ही, इट इज जेन्युइन. सो तेंत मुखार येता आसा.
0: आनी कॉल येता. हॅलो नमस्कार. हॅलो नमस्ते. नमस्ते ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್ ಈಗ ಆಗಲ್ಲ ಸರ್, ಆದ್ರೆ ಈಗ ಆಪ್ ಅಲ್ಲಿ ಮತ್ತು ವೆಬ್ಸೈಟ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ವ ಸರ್. ಜೀವನ್ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ, ಮಾತಾಡಿ ಹೇಳಿ ಸರ್. ಮಾತಾಡಿ.
1: ಹಾಯ್
0: ಸರ್, ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಹೇಳಿ.
2: ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್. ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್, ನಾನು ಕಾರ್ತಿಕ್ ಅಂತ.
0: ಓಕೆ ಕಾರ್ತಿಕ್ ಅವರೇ, ಧನ್ಯವಾದ.
2: ಹೇಳಿ
0: ಕಾರ್ತಿಕ್ ಅವರೇ.
2: ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್
0: ಹೇಳಿ ಸರ್. ಹೇಳಿ
2: ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರಿಂದ.
0: ಹಾ ಹೇಳಿ ಕಾರ್ತಿಕ್ ಅವರೇ.
2: ನಾನು ಬಿ ಸಿ ಸಿ ಬಂಡವಾಳ ಕೆತ್ತಲು ಕ್ರೆಡಿಟ್ ಕೋಪರೇಟಿವ್ ಕಸ್ಟಮರ್. ನಾವು ಸೊಸೈಟಿಯಲ್ಲಿ ಲೋನ್ ಎಲ್ಲ
0: ತಗೊಂಡಿದ್ದೇವೆ.
2: ಜೀವನ್ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಸ್ ಅ ಪರ್ಸನ್ ಇಸ್ ವೆರಿ ಗುಡ್, ನಂಗೆ ಅವ್ರ ಚೈಲ್ಡ್ ಹುಡ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕೂಡ. ಜಸ್ಟ್ ಐ ವಾಂಟೆಡ್ ಟು ಅಪ್ರಿಶಿಯೇಟ್ ಇಟ್.
0: ಓಕೆ ಸರ್, ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್ ಕಾರ್ತಿಕ್ ಅವರೇ, ಧನ್ಯವಾದಗಳು. ನೀವು ಸಮಯ ತಕೊಂಡು ಕಾಲ್ ಮಾಡಿದಿರಲ್ವಾ, ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್.
2: ಓಕೆ,
0: ಸೊ ಕಾರ್ತಿಕ್ ಕಾಲ್ ಕಂತು ಟ್ಯೂಷನ್ ಸಂಗ್ನೆ ತೋ. ಓಕೆ, ಹಂಗೆ ಸರ್, ಈಗ ಸೊಸೈಟಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಖರ್ಚಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸಾಂಪುರು, ಈಗ ಸೊಸೈಟಿ ಕಾಲೇಬ್ಸ್ ಅವಂಚಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸಾಂಪುರು, ಈಗ ಬೋರ್ಡ್ ಆಫ್ ಮೆಂಬರ್ಸ್ಯಾ ಹಾತಿ ಆಸ್ತಾ ಜಾವಂಕಿ ಪುರೋ, ಯಾ ಥಂಯಸರ್ ಎಮ್ಚ್ಯಾ ಲೋಕಾಂಕ್ ಅಟ್ರಾಕ್ಷನ್ ಕಚೇರಿ ತಿನಿ ಆಸ್ತಾ. ಆಮೇಲೆ ಜನರಲ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಐ ಸಾಚೆ ಮ್ಹಣ್ಯಾರ ತುಮಚೆ ಸೊಸೈಟಿ ವಿಷಯ ಸಾಚನೆ, ಈಗ ಕಶೇ ಏಕ ಕುಣಿ ಈಗ ಸೊಸೈಟಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕರ್ತಾ ಜಾರ್ ಯಾ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕರೋ ಚಿಂತನ ಜಾ, ತಂಕ ಕಿತೆ ಸಲಹಾ ದಿತಾಯ ಸರ್.
1: ಸೊಸೈಟಿ ಕೋಪರೇಟಿವ್ ಸೊಸೈಟಿ ಅಂತ ಮಸ್ತು ವಿಧ ಆಸಾ, ತುಜೆ ಕ್ರೆಡಿಟ್ ಕೋಪರೇಟಿವ್ ಆಸಾ, ಅಥವಾ ವ್ಯವಸಾಯ ಆಸಾ, ಪರ್ತೇನ್ ಸೌಹಾರ್ದ ಆಸಾ, ವಿವಿಧ ಉದ್ದೇಶ ಆಸಾ,
0: ಮಲ್ಟಿಪಲ್
1: ಮಲ್ಟಿಪಲ್ ಆಸಾ. ಸೊ ಈ ಕೋಪರೇಟಿವ್ ಸೊಸೈಟಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕರ್ತೇಲೆ ಅನಿ ತೆ ಕೋಪರೇಟಿವ್ ಮೂಮೆಂಟ್ ಪ್ರಕಾರ ಮಳೆರ ಸೊಸೈಟಿಕ್ ಸೇವಾ ದಿವಂಚ ಉದ್ದೇಶ ಅನಂತ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕರೆ.
0: ವರ್ಡ್ಸ್ ಇಸ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್, ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಸಹಕಾರ ದಿ
1: ಜಿತ್ಮ ಸಹಕಾರ, ನಾನು ನಿಮಗಾಗಿ ನೀವು ನನಗಾಗಿ, ತ್ಯಾ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಅನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕೆಲರ್ ಮಸ್ತು ಲೋಕಾಂಗ್ ಸಂದ್ಯಾಗ ಸರ್ಸೂನ್ ಎಲ್ಲರ ತಿ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಸೊಸೈಟಿ ಸಕ್ಸಸ್ ಆತಾ. ತೊಡೆ ಬಟ್ಟಿ ಕಾಲ ಜಾತ ತೊಡೆ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ತಂಚ ಬೆನಿಫಿಟ್ ಖಾತಿರ್ ಸೊಸೈಟಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕರ್ತಾ, ಫೈದೆ ಖಾತಿರ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕರ್ ತೆ ಫಂಡ್ಸ್ ಕಾಣ್ಗೆ ಅವನು ತೆ ಫಂಡ್ಸ್ ಕೈಂಗಿ ಯೂಸ್ ಕರ್ತಾ, ತೈ ತಮ್ಮ ಪ್ರಾಫಿಟ್ ಇಲ್ಲಿಗಲಿ ಅವರು ಸರ್ಡ್ ಮಪ್ಪನ್ ಗೇನ್ ಕೊರೋ ಪೂರ ಟ್ರೈ ಕರ್ತಾ, ತೇ ತೋಲೆ ಸೊಸೈಟಿ ಧರ್ಮನ ಉರ್ಲೆ ಸೊಸೈಟಿಗೆ ನಾವು ಪಾರ್ಟ್ ಜಾಲಾ.
0: ಏಕ್ ಸೊಸೈಟಿ ಕೈ ಮನೆ ಬ್ಲಾಕ್ ಲಿಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಜಲೇರೆ ಖಾಲಿ ಮನೆ ಬ್ಲಾಕ್ ಡಾಟ್ ಆಗಿಲ್ಲ
1: ಲೋಕಂಗ್ ಬೆಂದಿಸ್ತಾ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಅಂತ ದೋರ್ಲೇರ್ ಪಾರ್ಟ್ ಜಾತಾ. ಆಕ್ಚುಲಿ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ದೋರ್ಲೇರ್ ಸೇಫ್ ಅಸ್ತಾ, ತುಂಬ ಕಾಲ ಐಡೆಂಟಿಫೈ ಕರಿ ಜಮ್ಲಾರ್ ತಿ ಸೊಸೈಟಿಚೆ ಬೇಸ್ ಕಾಲ ಅಥವಾ ಆಮ್ಚಿ ಸೊಸೈಟಿ. ಆಮ್ಚಿ ಸೊಸೈಟಿ ಕ್ಯಾಥಲಿಕಂಚಂಗ್ ಪೂರ ಸಿರ್ಸುನ್ ಕೆಲ್ಲಿ ಅಂದುಕೊಂಡು ಎಕ್ಲು ದೋಗುಣಿ ಹಂಗ ಆಮ್ಚೆ 5,000 ಪ್ಲಸ್ ಎ ಕ್ಲಸ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಅಥವಾ 10,000 ಪ್ಲಸ್ ಡಿ ಕ್ಲಸ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಈ ಮೆಂಬರ್ಸ್ ಆಚಿ ಸೊಸೈಟಿ. ತೊಡೆ ಕಡೆ ಕಶೇ ಆತ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ತಂಕ ಜಾಯಲ್ಲೇ ಬರೀ ಆಸ್ತದ, ತೈ ಫಂಡ್ಸ್ ಮಸ್ತು ಮಿಸ್ಯೂಸ್ ಜಾತಾ, ತಲೆ ಸೊಸೈಟಿ ತುಕ ರಿಸ್ಕ್ ಆಸಾ. ಪೂಣ ಜನರಲಿ ತುಜೆ ಅಶೆ ಹಾವೇ ಸಂಗ್ಲೆ ಮಪ್ಪನ ಅಲ್ಲಿ ಸೊಸೈಟಿಗೆ ದಳೆ ರಿಸ್ಕ್ ನಾ ಕಾಲ ಮ್ಲಾರ್ ಲೋಕಾಂಚೋ ಫಂಡ್ ಲೋಕಾಂಗ ಆಮಿ ಲೋನ್ ದಿತ್ತಾ, ತ್ಯಾ ಸಿಸ್ಟಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಚ ರೂಲ್ಸ್ ಪ್ರಕಾರ ಆಣಿ ಆಕ್ಟ ಪ್ರಕಾರ ಸೊಸೈಟಿ ಸೋಲೋನ್ ಗೆಲ್ಲ ಕಾಯಿ ಸೊಸೈಟಿಚೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ನಾ ಕೈ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ತಿ ಸೆಲ್ಫಿಶ್ ಜೊತಾಗಿ थंय समस्या सुरू
0: मॅनेजमेंट तांच्या फायद्या खातीर एक यूज करूंक सुरू
1: करता. लोन्स दिताना पळोवन दिनाय तुझ्या फायद्याच्या मनशा दिताय थंय तू इलिगल गेन करून पळयताय त्या टायमार फंड्स पुरो मिसयूज जाले की थंय तुका बॅलन्स शीटाक डायरेक्ट इफेक्ट
0: जाता. ओके ओके. आता ए क्लास आणि डी क्लास म्हणे तुवें आणि शेअर्स म्हणलो एक वर्ड आयलो तुझे जस्ट एक सिच्युएशन एक आमच्या लोकांक थोड्यांक गोत्तू ना. आता साधे लोक सोसायटीन आणि पुरा थोडे बिडी बांधून घे या टायलरिंग वतीन घे ऑटो रिक्षा ड्रायव्हर अल आणि पुरा सडाव जाऊन त्यांचे पैसे इन्व्हेस्ट करचे या बांचे सोसायटी खातीर येतात. हंगे एक कॉल येऊन असा चोपरा नाव विचारता. हॅलो नमस्कार.
3: ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಸರ್.
0: ನಮಸ್ಕಾರ.
3: ನಾನು ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಶೇಖರ್ ಮಾತಾಡೋದು.
0: ಮಾತಾಡಿ ಸರ್, ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ. ಜೀವನ್ ಸರ್ ಇದ್ದಾರೆ.
3: ಜೀವನ್ ಸರ್ ನಮಸ್ತೆ.
1: ನಮಸ್ತೆ ಜಯಪ್ರಕಾಶ್
3: ಸರ್. ನೀವು ಮೊಡಂಕಂಪು ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಅಲ್ಲಿನ ಮೌಂಟ್ ಕಾರ್ಮೆಲ್ ಶಾಲೆ ನೆನಪಾಗ್ತದೆ. ಅಲ್ಲಿ ಒಬ್ರು ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿ ಶಿಕ್ಷಕರಿದ್ದಾರೆ, ರೋಷನ್ ಪಿಂಟು ಅಂತೇಳಿ. ತುಂಬಾ ಪರಿಸರದ ಬಗ್ಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರಾಯೋಗಿಕವಾಗಿ ಹೇಳುವವರು, ಅದೆಲ್ಲ ನೆನಪಾಯ್ತು
1: ಸರ್.
3: ಮತ್ತೆ ನೀವು ಕೋಪರೇಟಿವ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ನೀವು ವಕೀಲರು ಆಗಿರುವುದರಿಂದ ಎರಡು ಪ್ರಶ್ನೆ ಸರ್ ನನ್ನ
1: ಹೇಳಿ ಸರ್.
3: ಒಂದು ಕೋಪರೇಟಿವ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆರ್ಟಿಐ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತಾ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ. ಮತ್ತು ಮೂರು ವರ್ಷದಿಂದ ಒಂದು ಕೋಪರೇಟಿವ್ ಬ್ಯಾಂಕಿನವರು ಎಜಿಎಂಗೆ ನನಗೆ ಆಮಂತ್ರಣ ಕಳಿಸಲಿಲ್ಲ. ಈ ರೀತಿ ಕಳಿಸದೇ ಇದ್ರೆ ಯಾರಿಗೆ ದೂರಬಹುದು, ಯಾರನ್ನ ಅವರನ್ನೇ ಪ್ರಶ್ನಿಸುದು ಅಥವಾ ಅವರ ಮೇಲೆ ಅಥಾರಿಟಿ ಹತ್ರ ಹೇಳ್ಬಹುದಾ ಯಾಕೆ ಹೀಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿ ಉತ್ತರಿಸ್ಬೇಕು ಸರ್.
0: ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಓಕೆ, ತಚ್ಚಿ ದೋನ್ ಸವಾಲ ಅಸಲ್ಲಿ
1: ಏಕ ಜಯಪ್ರಕಾಶ್ ರೇ, ಆರ್ ಟಿ ಐ ಅಂಡರ್ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೆಲ್ಲ ಬರ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇಂದ ಏಡ್ ತಕೊಂಡ ಸೊಸೈಟೀಸ್, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇಂದ ಫಂಡ್ ತಕೊಂಡ್ರೆ ಆ ಸೊಸೈಟೀಸ್ ಇದು ಆರ್ ಟಿ ಐ ಅಲ್ಲಿ ಅಂಡರ್ ಬರ್ತದೆ. ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಇಂಡಿವಿಜುವಲಿ ವರ್ಕ್ ಆಗುವ ಸೊಸೈಟೀಸ್ ಗೆ ಆರ್ ಟಿ ಐ ಅಪ್ಲೈ ಆಗುದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ನಿಮ್ದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಗೆ ಏಡ್ ಬರ್ತದೆ, ಇದು ಸೊಸೈಟಿ ಆಗ್ಲಿ ಸ್ಕೂಲ್ ಆಗ್ಲಿ, ಸ್ಕೂಲ್ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಏಡೆಡ್ ಸ್ಕೂಲ್ ಇದ್ರೆ ದಟ್ ಕಮ್ಸ್ ಅಂಡರ್ ಆರ್ ಟಿ ಐ. ಹಾಗೆ ಆರ್ ಟಿ ಐ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಕ್ಲಾರಿಫೈ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಇನ್ನೊಂದು, ಮೂರು ವರ್ಷ ಎಜಿಎಂಗೆ ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ನೋಟಿಸ್ ಅಲ್ಲಿಂದ ಅಕ್ನಾಲೆಜ್ಮೆಂಟ್ ಅವರ ಹತ್ರ ಉಂಟಾ ಅಂತ ನೋಡ್ಬೇಕು ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್. ಇಲ್ಲ ಅಂತಾದ್ರೆ ನೀವು ಅವರ ಮೇಲೆ ಅಥವಾ ಡಿಯರ್ಗೆ ನೀವು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಇಲ್ಲದಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗಿ ಕೂಡ ನಿಮಗೆ ನೋಟಿಸ್ ಬರಲಿಲ್ಲ, ಆದ್ರಿಂದ ನಂದು ಇನ್ಎಲಿಜಿಬಿಲಿಟಿ ಅನ್ನು ಎಲಿಜಿಬಲ್ ಮಾಡ್ಬೋದು ನಿಮಗೆ.
0: ಓಕೆ, ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಅವರ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಬಹುಶಃ ಉತ್ತರ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಭಾವಿಸ್ತೇನೆ. ಎಂತ ಎ ಕ್ಲಾಸ್ ಡಿ ಕ್ಲಾಸ್ ಪ್ಲಸ್ ಶೇರ್ ಅವಶ್ಯನ ಲೋನಲ್ಲ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಶೇಖ್. ಸದ್ಯ ಲೋಕ ಗಲ್ಚೆ ತೊಡ ಏಕ ಸೊಸೈಟಿ ಗಲ್ಚೆ ಕಸ್ತಾಂಚೆ ಆಮೇಲೆ ಕಸ್ತಾಂಚೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಯ್ಲ ಪೈಲ ಒಡ್ಲೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಅವಶ್ಯನ ತೃಪ್ತಿ ಮಹಿತ್ ಕೊಂಡೇ ಗ್ಯಾಸನ ಆಗ್ತಿ. ಪುಣ್ ಅಶೇಷ ಆಸ್ ಗೆಲ್ಲ ರಪ್ಪೋಸು ಸೊಸೈಟಿನ ದೊನ್ಶೆ ರೂಪಾಯಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಎಫ್ ಡಿ ಕೆ ಆರ್ ಡಿ ಕೆ ಲಗಿದ ಅಷ್ಟೇ ಖರ್ಚು ಅಷ್ಟೇ ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಗಂದೋರ್ ನಿಮಿಷ ತಲೆ ಪ್ರಮುಖ ಸರ್ ತಂಕ ಕಾನೆ ಸಂಘರ್ಷದ
1: ಶೇರ್ಸ್ ಇಸ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್, ಆರ್ ಡಿ ಡಿಫ್ರೆಂಟ್, ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್. ತುಕ ಶೇರ್ಸ್ ಅಂದ ಕಾಲ ತುಕ ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಇನ್ಕಮ್ ಮೇಳ ತುಕ ಡಿವಿಡೆಂಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಡಿಕ್ಲೇರ್ಡ್ ಬೈ ದ ಬೋರ್ಡ್ ತ್ಯಾ ವರ್ಷ ಪ್ರಾಫಿಟ್ ಅವೈರ್ ಇಟ್ಲೆ ಆಮೇಲೆ ಡಿವಿಡೆಂಟ್ ಒಂದು ಡಿಕ್ಲೇರ್ ಕರ್ತಾ ತೇ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ತುಂಬ ಶೇರ್ಸ್ ಕಿಟ್ಲೆ ಅದು ತಕ ತುಂಬ ಮೇಳ್ತ ಅಪ್ಲಿಕೇಬಲ್ ಜೊತೆ. ಇನ್ ಕೇಸ್ ಆಫ್ ಎಫ್ ಡಿ ಅನ್ ಆರ್ ಡಿ ತುಕ ಆಮ್ಚೆಡೆ ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಆಲ್ರೆಡಿ ಆಸ ಇಟ್ಲೆ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್
0: ಆಮೇಲೆ
1: 10 ಮುಸೇರಿ ಎಫ್ ಡಿ ಗೆ
0: 10%
1: ಮುಸೆ ಸೀನಿಯರ್ ಸಿಟಿಸನ್ ಆಗ್ತೀನಿ ಟರ್ಮ್ಸ್ ಆತ 3 years ಓಯಿರ್
0: ಮುಸರ್
1: ದೋರ್ಲರ್ ಆಮೇಲೆ 10% ತನಕ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ದಿತ ಆನ್ಯುವಲಿ.
0: ಓಕೆ, ನಾಳೆ ನಾರ್ಮಲ್ ಇದೆ
1: ನಾರ್ಮಲಿ 9.5.
0: ಓಕೆ, ವಿಚ್ ಇಸ್ ಅ ಗುಡ್ ಒನ್ ಕಂಪೇರ್ ಟು ಅದರ್ ದಿಸ್ ಒನ್
1: ಮುಂತಾದ. ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ವಿ ಆರ್ ಕಾಂಪಿಟಿಟಿವ್ ಇನ್ ದೇ. ತಶಲ್ಲ ತೇ ಫಿಕ್ಸ್ಡ್ ತುಕ ಮೆಲ್ಟತ್ ಅನ್ಲೈಕ್ ಡಿವಿಡೆಂಟ್. ಡಿವಿಡೆಂಟ್ ತುಕ ಫ್ಲಕ್ಚುಯೇಷನ್ಸ್ ಅಸ್ತ ಕಶೆ ಬೋರ್ಡ್ ಅನ್ನು 1 year ದಾದಿಲ್ಲ ರಿಸಲ್ 1 year 15% ದಿಲ್ಲ ರಿಸಲ್ ಎಫ್ ಡಿ ಅಂತ ತುಕ ದಾ ಮಳೆ ದಾ ಮೆಲ್ಟದ.
0: ತಶೆ ಓಕೆ ಅನಿ ಎ ಕ್ಲಾಸ್ ಡಿ ಕ್ಲಾಸ್ ಮಳೆ ಕಾಲ.
1: ಓಕೆ, ಹರಿಯಕ್ ಸೊಸೈಟಿ ಅಂತ ಮೆಂಬರ್ಶಿಪ್ ಎ ಕ್ಲಾಸ್ ಡಿ ಕ್ಲಾಸ್ ಸಿ ಕ್ಲಾಸ್ ಮುನಸ್ತ. ಸೊ ಎ ಕ್ಲಾಸ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಅಂಕ ವೋಟಿಂಗ್ ರೈಟ್ ಅಸ್ತ, ಡಿ ಕ್ಲಾಸ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಅಂಕ ತಂಜ ಶೇರ್ಸ್ ಆರ್ ಡಿವಿಡೆಂಟ್ ಎತ್ತ ಪೂರ ಅದರ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಆರ್ ಸೇಮ್ ವೋಟಿಂಗ್ ರೈಟ್ ಏಕ ಅಸಮ. ಮೈ ಸಿ ಕ್ಲಾಸ್ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ತುಕ ರಪ್ಪ ಕರ್ನ್ ತುಕ ಜಿವೆಲ್ ದೋರ್ನ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಫಂಡ್ ಜಾಯ್ तो मेंबर नहीं रप सी क्लास के अंत का हम का सर्विस दियों को जाता
0: ओके सो ये तीन कैटेगरीज असतात आणि हंगा सर तुम्ही त्या क्वेश्चन इले संक्षिप्त रीतीन बऱ्यांतली बरी माहिती दिली असा सर तर तुमचे खातीर हंगा सर एक लहानसो विराम काण घेता तुमची मस्त फेवरेट पदां आयकूंक तुमकां म्हळ्यार पदां आयकूंची एक वृत्ती पिसाय तुमचे थंय आसा आनी तुमकां ती गिरांत आसा पूण तुमचे फेवरेट पद खंयचे सद्याक आतां ट्रेंडींग आर तुमकां
1: ट्रेंडींग म्हळ्यार रिसेंटली कोंकणी आमच्या चरक्यांनी केल्ले बरे आसा ते दुग्रामास म्हणले रॉयस्टन पिंटोचे बरें ट्युनिंग आणि बरे वर्डिंग हांवें एन्जॉय केले ते
0: सॉंग दुग्रामासी दुग्रामास हे पद सोबीत पद हांव प्रे करून आसा जीवन सर खातीर आणि सकाळ आयकोपा खातीर रॉयस्टन पिंटोचे पद प्रज्योत डेसन गायला ऐकत रहा रेडिओ सारंग 107.8 एफएम रंगरंग आळजणी प्रेझेंट्स

0: हळू मळू कार्यक्रमाक रेच्या वांट्याक मोगाचो स्वागत. वेळ दवता फिलफ्या बाच्या पदा प्रमाणे वेळ कोणाय कित्याक कना, पूण हांगासर आनी एक उलो येता पळोवया कोणाचो. हॅलो नमस्कार.
1: हॅलो नमस्कार.
0: नमस्कार.
2: नमस्ते मॅडम.
0: हेळी हेळी रत्न शेट्टी अवरे.
1: ಏನ್ ಗೊತ್ತಾ, ಅಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕಥೆನೆಲ್ಲ ಹಂಚಿಕೊಂಡ್ರು ಅವರು, ಮತ್ತೆ ಏನೆಲ್ಲ ರೂಲ್ಸ್ ಕಾನೂನ್ ಎಲ್ಲ ಉಂಟು ಅದೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ನಾನು ಸ್ಟುಡಿಯೋಗೆ ಬಂದು ಖುಷಿಯೆಲ್ಲ ಮಾತನಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು.
0: ಧನ್ಯವಾದಗಳು ನಿಮಗೂ ಕೂಡ. ಧನ್ಯವಾದಗಳು ಕಾಲ್ ಮಾಡಿದಿರಲ್ಲ ನೀವು, ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತದೆ. ಓಕೆ ರತ್ನ ಶೆಟ್ಟಿ ಅವರೇ,
2: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮೇಡಮ್.
0: ಆಯ್ತು. ಸೊ ರತ್ನ ಶೆಟ್ಟಿ ಒಲೈದೆ ಸೊ ಜೀವನ ದಟ್ಟು ಆಜ್ ತು ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ ಕಾಯಿಲೋಯ್ तुमचो हो वेळ हप्त्या मदल्या दिसांनी गोवर्मेंट जाल्यार उडणी तसो कोर्ट बंद आसता, पूण हप्त्या मदल्या दिसांनी कोर्ट बिझी आसचो वेळ हो 10 to 11 त्या टायमार तुमी हांगासर आयल्यात आनी कशें भोगलें रेडियो सारंगाक?
2: एक्चुली बारीक बरें भोगलें म्हाका, बरें अणभव. तुमी एक FM एक इतले विदाउट प्रोफीट एक्सपेक्ट करनासतना इतले इनवेस्टमेंट घालून तुमी एक क्रिस्तांव लोकां खातीर, क्रिस्तांव भाशे खातीर आनी क्रिस्तांव पदां कोंकणी पदां सॉरी कोंकणी पदां करून बरें काम करतात.

0: दुरें सोपणा दुरें उरता म्हणटात ना तशें.
1: स्वप्न आसात, डिस्क्लोज करूंक नाका म्हाका, हेचे जाले उपरांत तुजें.
0: डेफिनेटली. ओके, नेक्स्ट, तुमच्या जिवितांतले मोगाळ असो व्यक्ती.
1: मोगाळ असो व्यक्ती एक न्ही, दोग तेग आसात. आमची एक टीम आसा, एक म्हजो कजीन धाटू रोशन आसा, म्हजो एक क्लोज फ्रेंड कार्तिक आसा, मागीर म्हजो भाऊ आसा चेतन, मागीर आमचे आमी कजिन्स आसा संतोष, अविल, रॉबीन. आमी मोर अबाउट कजिन्स म्हूण न्ही, आमी फ्रेंड्स बरी आसा. मस्त वर्सां जावन आसा, मस्त आमच्या गरजेक पुरो पावता तशें. आमी वट्टो एक टीम जावन आसा.
0: ओके, पसंतीचे मास.
1: पसंतीचे मास बकऱ्या मास.
0: बकऱ्या मास. ओके, पसंतीचे स्वीट्स.
1: स्वीट्स हांव बारी उणें गोवचे
0: केल्यार
1: केल्यार थोडे वटे घी मालपुरी बरी जाता.
0: ओके, खंडीत म्हळ्यार कितें सांगचें म्हळ्यार तुमकां आतां स्टुडियोतून भायर गेल्या उपरांत बंडवड्यान कोणी म्हणी काणी घेतली पार्सल
1: स्वीट्स आमकां दितात. हांव मोरे वटे ऑफिसान दवरता, नाजाल्यार घरा बायल भुरग्यांक मम्मी काणी दितात.
0: ओके, अनलायक मॅटर ह्या विशयी तुमकां खंयचो विशय लायक ना जिनयेंत?
1: लायक ना म्हळ्यार डोंट वीश टू हॅव एनिमीज.
0: एनिमीज. ओके, पुरा मित्रत्व जायचे आणि फ्रेंड्सत्व जायचे म्हणून अशें येतात. ओके, सगळ्या विशयी तुम्ही जायते उलयल्यात, पण आयले वार म्हणजे कितें आमचे एक कार्य पाटी पडले ते एक अवघडा वरवी तुझो मोगासो म्हणून व्यक्ती तुवें म्हणले. कित्याक तुझ्या काळजाचो गोंडो तुका मेळाचे जाल्यार त्या व्यक्तीन तुका ताणें दिल्लो जावन आसा. सडन कुटुंबांत एक वादाड उठले, तुजो भाव अंतरलो. आतां ते घडीत एक तुका कितने हे जावंक शकले ते जिनये ते?
1: एक्चुली म्हजो माव म्हजे कडेन बारीक क्लोज आसलो. म्हजे पप्पा बरें, हांव पप्पा तो म्हणचे ताका ही वॉज अ जेंटलमॅन. जेंटलमॅन ताचे हर एकल्याडे उलयचे, ताचे मागीर ताची समाज सेवा ही आसली ती बाहेर कोणाक कळनाटली. ताचे एकल्याक कर ना तो खंय येचे आल्यार उठोन शिद येचे, काले सांगल्यार काले हे केल्यार केदाळे गरजेक रेडी.
0: आवाज करिनातले वाटले किनकुन नातलो ताळो म्हणटा.
1: मस्त एक जेंटलमॅन तो. ताचे लॉस आमकां बॅर करूंक जायना, पूण प्रकृतीचे नियम आयिल्लो मनीस वसाजेत अशे ट्रुथ आमी एक्सेप्ट करीत जाता.
0: ओके,
1: एक्सपेक्टेशन आसले आनी इल्ली वर्स आसतो म्हणून, पूण कांय करूंक जायना.
0: निमाणे सवाल म्हजे, एल एल बी स्कोप नातुल्लो एका काळार म्हणटाले, एल एल बी स्कोप आसा आतांच्या काळार. आतां पुरा ए आय ते पुरा हें जालां जाल्यार सगळी नॉलेज आमकां त्या लट्टे एका स्क्रिनार मेळटा जाल्यार मोबायलाच्या. वकील नासतना कोर्ट मोबायल आयकना या जजीस आयकना. एल एल बी करूंक तुमी युवा जाणांक कितें प्रेरेपीत करता? कित्याक म्हळ्यार आर्ट्स म्हणल्यार लोकांक कंटाळो येवन गेला थोडे पोटी, या तले स्ट्रीमिंगचे ताच्या पाटीर येवचे. तुमी एक तांकां सल्ला दिवचे जाल्यार
1: एल एल बी करूंक हांव सगळ्यांक प्रोत्साहन दिता. तांचो आर्ट्स म्हणे तुका ग्रॅज्युएशन खंयचेय कर मागीर थ्री इयर्स कोर्स करयात. एल एल बी तुजे इंट्रस्टाचे पयलें ग्रॅज्युएशन कर मागीर थ्री इयर्स करयात. आतां इस कंबायन करताय जाल्यार थ्री इयर्स आर्ट्साचे ओट्टूत एल एल बी फायव इयर्स कोर्स करयात. पूण एल एल बी केल्ले कुडले तुमी तुमचे फ्युचर ब्रायट म्हणून चिंतल्यार इट इज द रॉंग थिंग. एल एल बी जाले उपरांत ती आमची प्रोसेस म्हळ्यार कंटिन्यू स्टडी, कंटिन्यू हार्ड वर्क. एक लॉयराचे जिनियन ताणें इनिशियल हार्ड वर्क विदाउट इनकम ताणें करचें पडटा. ताचे उपरांत एक मिड डे टायम येता थंय तुका इल्लो इनकमूय आसता हार्ड वर्कूय आसता. मागीर तशें तूं ग्रो जाता, तुजें ऑफीस स्टार्ट जाता, कॅरियर ग्रो जाता. मागीर एक टायम येता तूं खाली उलयल्यार पुरो एक चार शब्द तुजें इनकम जनरेट जावन वत आसता. सो तुजें टीम कशें आसा ताचे वयर अशें एल एल बी इज अ गूड थिंग. तुका कोण सक्सेसफूल आहा ताका पळोवन हांव एल एल बी केल्ले कुडले जाता म्हण. एल एल बी केल्या उपरांत मस्त हार्ड वर्क मस्त सॅक्रिफायस करूंक आसा. कंटिन्युअस येवनची लॉज जावन दी अमेंडमेंट जावन दी अडॉप्ट करून तोसाचे पडटा. सो इट इज कंटिन्युअस प्रोसेस.
0: ये कॉल येवन आसा निमाणे. हॅलो, नमस्कार.
2: हॅलो,
0: नमस्कार.
1: नमस्ते.
2: नमस्कार, हे काल म्हणजे हांव कोर्टात म्हणजी केस आली, केस घेता हांव जामिनीक रावलो. जामिनीक म्हाका पयशे बांदूंक पडले म्हणल्यार म्हजो जागो ना म्हणून जावन म्हाका 8,000 रुपये जड्जान 8,000 रुपये दी म्हळ्यार म्हाका केस गोड जाल्या. आतां ते पयशे म्हाका फाटी मेळटा की?
0: ओके, तुमचें नांव सांगा सर.
2: म्हजे डॅनीस सिल्वा.
0: खंय तो सर?
2: वा
0: खंय तो न्हू?
2: हांव कोर्ट पार उलो.
0: ओके ओके,
1: ओके म्हाका म्हणल्यार तुवें

0: कंप्लीट केस कशी म्हणून म्हाका तांकां
1: सगळे पिक्चर
0: समजना.
1: दिवंक जावने
0: पिक्चर
1: वेळ मुग दोन
0: रेळी जालो फॉर श्युरिटी फॉरफिट जाले जाल्यार कश्ट. श्युरिटी म्हण रावण जागो ना म्हळ्यार तुवें कोर्टाक बिस्कायट गेल्ले बरे. पूण आजच्या केसीन ताणें खाल्याक एज अ पॅनल्टी बांदल्यागी एज अ श्युरिटी बांदल्यागी खाल्या म्हण क्लियर पिक्चर ना.
1: एक्झॅक्ट लॉयरा कडेन समजले जाल्यार कळात
0: कळात ते पिक्चर एक करेक्ट दिल्यार गायड करयत. अदरवायज इन्फॉर्मेशन रॉंग जाता.
1: पळयनासतना शेळ आयल्या म्हणून डॉक्टरा कडेन आमी फोनार गुळयो काण घेवचे किंवा दाखोवन काण घेवचे डिफरन्स आसा. ओके, तर जिवन धट्टायचे ताळो मोळा कडेन तुम्ही भाग घेतले सैरो सावन. जायतें तुम्ही सांगले उलोवंक मस्त आसले, पूण वेळाची बंदड आसा, वेळ तो आमकां हातांत मेळना काय. पूण एका घंट्या भितर कितें तुमी उलोवंक जाता सगळें उलयलां तुमचे जिणी बँका खातीर तुमी करचो वावर LLB जावं पुरो या हेर तुमचे BBM शिकप केल्लें आनी तुमच्या कुटुंबा विशीं तुमी सगळें उलयलां. तुमकां हांव रेडियो सारंगाचे निर्देशक बापा तर्फेन सांगत आसा. लुबीस परिगणीत विश्वविद्यालय तर्फेन आनी रेडियो सारंगाची बंदी तर्फेन देव बरें करूं म्हणटा सर.
0: थँक्यू थँक्यू. म्हाकाय तुमी एक अवकाश कर दिल्ल्याक धन्यवाद.
1: मुगाचे आयकूप येना इसो ताळो मळोंक हांगासर सोमता परत मेळटा गोंयच्या मंगळारा दीस एक मुगाच्या सैर्या सांगता. हय सैरो कोण म्हूण सांगना, पूण तुमकां कंडीत जावन येवच्या हप्त्यान कळें जातलें. आयकत रावा रेडियो सारंग 107.8 FM रंगरंगाळ जिनी.

0: तुम्ही ऐकून आसात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमकां समेस्तांक मोगाचो स्वागत. एक बरो दीस तुमकां आशेता.
1: काणी रूळ बरो येणार कॅथरीन रॉड्रिगस कटपडी सादरपण मॉनिका डिसोजा मोनेपण खावंक येतले केटकटच्या आलिससो पत्तो ना हाका खंय वेला पुरपुरोन हांवें सकार रावून गेट उक्ती केली कार असो आवाज कानी पडलेस दारार दवोन येवन वेंगचेर इशा दिसना बीक गली नासतना दार उक्ते दवरन हे आलीस खंय मात्ती खावंक गेला भितर वेताना आसच्या उस्करचे स्थितेक देखतना कावचेणी उठली रिशा रिशा म्हजो ताळो सुवंटीक मारन पाटी आयलो पूण धाकटुल्या रिशाच्या पांयजणांचो किनकिनी आवाज आयकूंक ना अरे मेलवी कामात येजे आसलो तो पुणी दुवेक घेवन भायर गेला हांवें गोंया वचून 3 दीस जाल्ले हांव वेतना मेलवीन मौनपणी आपलो राग

दकैलो आता मुझी वेंग रिशाक वेंगून उब घेवकाश येतली कितें तरी घडलां अशें म्हाका बगलें कारण आजकाल मेलवीचो स्वभाव बदलला ताणें आमकां नाका जाल्ल्या अथव्या मनशा खातीर पिशें पांगरिलां कारण नासतना राग करून म्हजो जीव कता त्या कॉन्फरन्सान भाग घेवंक हांवें कितली वावंट काडल्या कितल्या वर्सांची तपस्या केल्या पयले ताणेंय म्हाका भरपूर सहकार दिल्लो पूण फळ हाती मेळटना ताका खंयच्या देवसरान नाडलें गी कितलो पाठिंबो दितलो सदांच म्हजे खातीर नवी नवी योजना घालतलो सदांच क्रियाळ आसा जे म्हूण सलाह दितलो आमचे धाकटुले बाळ आमच्या मदलो गांस आमी उलोवन पडटना ते तीर्प दितले डॅडी म्हजो म्हूण वेंगून हसतना मेलवी तुका पुणी सोडीन पूण म्हज्या रिशाक एक घडी पयस करचो ना म्हणटना म्हजे मतीन तर चिंतूंक नाका तसली दूख उरतली आलिसा हांव बाटली ते सवकास येतना खंय मेल्ले गो रिशा आनी बाप खंय गेल्यांत हांव नेणा बाये तीं घरांत घरांत म्हळ्यार कितें उलयताय गो वय बाये तांचे वस्तू थोडे घेवन तीन तून गेल्ल्या दिसच गेल्यांत म्हळ्यार तीन दीस हांव बाटली वय बाये तुवें तांचे लागीं खंय वेतात म्हणून विचारूंक ना गी विचारले पूण बाबान सांगले तुका ते नाका अशें सांगून तुका दिवंक एक कागद दिवन ते आयले उपरांत दी म्हळे कागद कितले पावटी मोबायलाक कॉल केल्यार स्विच ऑफ म्हणलो संदेश घरा कितले पावटी कॉल केले तूं खंय गांव मोडून गेल्ले कानांत कान पवरला गी फोन खंय आसा बाबान कान दवरला भायर तान फोन करया म्हळ्यार तुजे नंबर म्हजे लागी ना देखून म्हाका कळोवंक जावंक ना आलिसान दिल्ले कागद आतुरायेन फोडले दोनूय सगीट जल्म दिल्ले आवयक मरणांत दाखल केल्ल्या फात्रा काळजाचे स्त्रीये संगी हांव आनी म्हजी धूव जियेवंक आशें नांव हातांतले कागद सकला घडले सगळो संवसार घुंवता तशें भोगतना म्हजे नियंत्रण सुकले आदाराक मेळिल्ल्या कदेलार घडली आलिसान उदक दिले पूण पियूंची सकत म्हाका नातली परत परत ताणें बरयल्ली उतरां म्हज्या दोळ्या मुखार येताना आलिसाच्या आदारान वचून खटल्यार पडली हांव कोण हांव म्हजे भुरगेपण कशें पिसुडले अधुरें जिवीत पिंत्रायल्ल्या चित्रकारा करना ते उंचल्या मट्टार पिंत्रांक म्हाका सकत आसली नेणटेपण उरतेपण बाळपण सर्व म्हजे जिणेंत प्रवेश जावंकच ना ल्हानपणाल्यो पकरीपणाच्यो हासो म्हजे तावन लुटल्यो उबेची वेंग मोगाचे उमे आशेसो उंड्यो सर्व हांवें भोगूंकच नात म्हजे उणेपण पळयतलो वा चिंतलो ना जालो देखून हांव वाडटना कोणाच्या गी हिशाऱ्यान वाडली कटपुतली जाली आतां म्हजेर काळोख पडला पयस करूंक कोणा लागीं आड्डोस मागूं खंयची वाट धरूं एक पावटी म्हजे पिशेन धैर म्हाका समाधान दिताले तवळस मम्मा तूं खंय आसाय म्हणलो उलो आयकता तसो भोगतना हांव देदेसपोर जातली दीस दावले पूण म्हाका कांयच जळक मेळोंक ना सवकास म्हजी सकत निवली घर खावंक आयले पिसो हांकार जिरलो वर्सां उपरांत मेलवीच्या घरची वाट धरली व्हड थाले दाराक उमकळोन रावन हसतले म्हजे पांय शेजारा घुंवले म्हाका पळयलेंच अरे तूं सेफाबायेची सून न्हय गी तुका कळीत ना गी तिणे हो घर जागो विकला मेलवीन कामाक राजिनामो दिला खंय कित्याक ताच्या की बरें काम मेळ्ळां गी तूं कितें आयलें तूं वसोंक नाय गी अशें सवालांचो बरो माथ्यार सडयतना पाटी घुंवली मेटां काडटना
पटल्या स म्हयन्या आदीं जाल्लें गणीत परत रुथा जालें. सीमा, तुजी मम्मी खंय आसा? आरे तूं कितें सपनेताय? तूं नेण आयंगी? ती मेल्या मेल्या मेल्या. छे छे, हें कितें? ती एक पावटी मेल्यार पुरो, ती तीन पावटी कित्याक मरचें? तें आसूं, ती केदळा मेली? कशी मेली? हांव ल्हान आसतनाच मेली. कशी म्हळ्यार उस्वास रावलो, जीव उबलो, तवळ मेली. हो, मरचें म्हळ्यार उस्वास रावचो न्हय गी, तवळच जीव उपचो आनी मनीस मरचो. तें आसूं, तिसो पटोपणी आसा गी? फोटो येना, कोटो येना, थोटो येना. आरे रे, तूं कित्याक बा रागार जाताय? कोणी कसापी लेगून आवयच्या मरणा विशयांत सांगतना मोवाळटा. तूं सोरोप सुंपून येवचे परी सुंपिताय? आळे, तूं काजर जाल्लोय म्हजे लागीं वा तिचे लागीं? तिची कंत तुका कित्याक? काजर जाल्लो सोबीत कुडी भितर एक मोवाळ काळीज आसतले म्हणल्या उद्देशान तुवे आनी तुज्या कुटुंबाच्यांनी घडून सांगल्ल्यो काणयो सत म्हणून चिंतून रातीक पळयल्ल्या बांयक दिसाक पडलो. आतां पळयताना कितें जाता? तुका नाका जाल्यां गी? सोडूंक चिंताय गी? सोडचें आनी धरचें, आनी कितें उरलां? पळय, तुका आनी मांयक ताळ पडोंक ना, तरी मायन आमचो संवसार पाड करूंक नजो म्हणून हांव एकलोच पूत तरी आपले एक सुरपण दांपून बऱ्यान आमकां वेगळें घर कर्न दाण दिलें. ती सवडास म्हाका घडये घडये दसता. हांवें तिचें नांव काडल्यारी तूं रागान उसांबळ जाताय. हांवें माय म्हणटनाच तुका सोसना, पूण तूं ह्या स वर्सांनी एका दिसा पुणी तुज्या आवय सवडास काडलाय? मेल्या म्हणटाय जाले, जल्मल्ल्या मनशान मोराजे, पूण मेल्ल्या तिच्या आत्म्याक एक मीस लेगून दी न्हय. कित्याक मीस दिवचे हांवें नाका म्हणटा गी? तें आसूं, तुजो बापूय काजराक आयिल्लो, उपरांतसो पत्तो ना. तुमचो येदो व्हडलो बंगलो कोणा कोणाचे पटे हुंकळटात, पूण तुजे आवयचे तस्विरेची सावळी लेगून ना. कितली जाणां काजर जावन गेली, काजर जावन आयली, सगळी रान्नी कूर सोडून बसल्यात. पळयताना कणटळो येता, दादल्यांकी थोडे पिंत आसा जे दुसऱ्यांच्या कुस्तार राजवडकी चलोवंक लस दिसना. ताचे वयर आमच्या प्रास वरते नांत म्हण हर्दी फुलयतात लज मांडे. म्हजो राग मस्तकाक चडलो. पळय मेलवी, तुका वसोंक नाका मू? तूं त्या विशयांत उलय नाका. व्हडले सांगताय हांव गेल्यार तुजो वडो फुट्टा. म्हाका ताणी कशें पोसलां म्हण तुका कितें कळीत? तुवें सांगल्यात न्हय गी कळचें? तें आसूं, तुजी आवय म्हाका गोत्तू ना, तिची खबर म्हाका नाका. आरे, तें कशें जाता? ती नासतना तूं कशें जल्मल्ले? धरण फुटोन आयले वा मळबतावन जडले? एके स्त्रियेच्या गर्भातावन येवचे नियम आसले. आयली तिका अहंकारी गद्दा बेजबाबदारी बायलेक म्हजेर मोग आसो? तिणें म्हाका वागयला गी, भूत बाळ शिकयल्या गी, म्हजे खातीर कश्ट काडल्यात गी. ती कसली म्हणून तुका कितें कळीत? नापास बायल दुसऱ्या संगी संबंद करन आमकां मंगा करतली, लोकां हुजीर आपवंत म्हणून पिशे पांगरीतली. तिची खबर काडतना म्हजे आंग जळटा. निदान निदान उदक ओतून उजो फालवय व्यंगी रितीन सांगतना हांव सळा सळा उसळली. त्या दिसा उपरांत मोने झुज सुरू जाले, उलोवणे रावले. स वर्सां तावन आसली मोगाची गोडसाण कोडू रक्ता बळान बदलली. आवाज आसतालो रिशासो, तो रिशाक लागीं जालो. लेका वरतो तसो कोंडाटो करतना हांव उलयतना तो आनीकी म्हजे तावन पयस गेलो. 7 महिने उदका भितर लढाय सरली, उलोवणे रावले. पूण त्या एका दिसा सट्ट करन तुका तुजे मम्मीक पळयल्लो उडास आसा गी? ती शिकपी वा अनपड? तुजो हुस्को तिका आसलो गी? ती तुका सोडन दिसा गेल्ली गी रातीक? तुमच्या घरा तवळ कोणी नातली गी? तें आसूं,
तो दात लोको अणू नाही तुम्ही दर बस जण असताना ती कशी स्कांडलाची चिनीची येतली सांग सीमा पळे तू बेश्टे मजो जीव काय नका तुका कित्याक त्या भास्कर स्त्रियेचेर इतलो हुस्को ती येऊं दी आसों दी वा मरों दी तुका काय मेळसो मुद्गो सुकाना कळले मू अरे रे तुझे आस्ती बदका कोण अंगलाप सोडता तुझी आस्त उरल्यार तू कस असो म्हाका म्हजी आस्त खंयची जाणाय म्हजी माय आनी म्हजे बाळ दुदा आनी सुन्या उदकासो अंतर कळनातल्या तुजे तसल्या बहादुरी स्त्रियेक मोगाचे मोल कितें कळात तूं म्हाका परत परत कोंकी नाका छे छे तें दैर म्हाका कशें येत तें आसो तुका तुजे आवयचे पासलेंत न्हिदल्लो तिसो पानो चिवल्लो उडासपणी आसा शटाप हांव बोबाटली राव राव रागार जायनाका हे तुवें रिशाक एक दीस लेगून पानो दिवंक न्हय पानो दिल्यार तुजे कुडीची सोबाय वेता म्हणून हटान आनी जिद्दान तें सुकयलें येणो दिवंक नाका म्हणून डाक्टरांचेर वखद घालन सिझरियन करयलें तुजे आवयन तुका तशेंच केल्लें देखून तुका तिचेर राग कोणना म्हणून हांवें विचारचें 9 म्हयने वावोवन जल्मल्ल्या दिसच आयेचे वणटींत गल्लें कोणना पळय हो म्हजो दुबाव तिणें जीव पाड जाता म्हण कूस मारली गी परत सांगता तूं म्हाका तोपून तोपून संतोश पावा नाका तुका तिचेर तितली पापबीर मोद दया आसल्यार आतां ती कोणा कोणा फाटल्यान गी वसून मजा मारून खंय तरी पिडेंत कुसता आसतली तुका बरी करणी करूंक तितलोय अंगला पासा न्हय गी देखून सोदना कर सोदून काड सेवा कर आनी पाट बांदून कुरवार कर मेलवी हसलो त्या हास्या मदे सबार सवाला लिपोन आसली एक घडी चिंतूंक पडलो आवयचे रूण कितें तें तूं नेणाय गुड तुजी उतरां मानून घेता आनी मुकली मेटांक काडटा दृढ निर्धारान तो भायर वेताना म्हाका दुबाव उठलो खंय तरी चड उणें जालां पूण म्हज्या पिशा दैरान म्हाका हें सत वळखून घेवंक इन्कार केलें घर सोडून वचून म्हयनो धांवलो आतां बे आनी तेक लागलें सोदना करतना निराशा मात्र मेळ्ळी सट्टांनी हात उदारे केले चिंतना निमाणे एक तणाची अंकरी मेळटना हांवें ते कुशीन धांव मारली ताणें हात धुले आतां म्हजो अहंकार देवल्लो देखून परातून रडली ताणें नेगार करतना जायत आनी हांवें कोणा खातीर जियेचे एक ना एक दीस तुका तुजो इश्ट मेळटना म्हजी खबर सांग अशें म्हणून बॅगांतली सुरी काडून घालूंक वेताना तो जागो जालो आनी म्हज्या हातांतली सुरी ताणें ओंड घेतली ताणें म्हाकाच घडीभर पळयलें ताच्या दोळ्यांनी अस्पश्ट आशा म्हाका जळकली सीमा तूं कित्याक तुज्या पती आनी बाळा विशयान चिंताय तुका तुजें काम आसा अधिकार आसा तुज्या बापायचें कुटुंब आसा दुसऱ्यांची गरज वा कंत कित्याक तूं मनशांच्या मनांतली बोगणां जाणा जावंचो मनीस जावन हें सावल घालताय तूं नेणाय गी आवयक आपल्या बाळा प्रास वरती आस्त आसा गी आपल्या पती प्रास व्यक्ती दायज आसा छे हें तूं म्हणटाय हांव पत्येना तुका तुज्या भुरग्याक चिंतूंक कशें येत तें आयाच्या हातांत वाडलें बापायचे वेंगेंत न्हिदलें बाटलेचें दूद पियेलें आवयच्या दुदाक आवंडेलें ताका तुवें ल्हान पिंपऱ्याक हरद्याक दांबून उब दिल्ली तुका उडास आसा तुका कशें तसो उडास येवचो वा तुजे दुवेक कसो हुस्को आसचो म्हाका आतां दुबाव तीर जायत आयलो हो तांच्या विशांत जाणा देखून मावन जाली ताणें परत उलोवंक सुरू केलें कोण एक निर्भागी आवय आपल्या बाळाक आपले वेंगेंत आरावन आपले सर्व कश्ट देवाक समर्पून आपल्या पोटाक एक शितासो कण पडनातल्यारी 3-4 वर्सांच्या भुरग्याक आपलें जीव दिव गाळी शिराप मालदिसांव सगळें सोसून आपले वेंगेंत वाडयल्लें आसता वाडल्ल्या भुरग्यान आवयक तूं आवय न्हय म्हूण नेगरतना आपले सान किटी कुटक्यान
तिका पेशे म्हूण उलयतना तुज्या बाळान तुका विसरोवचे वडलेंगी. डॉक्टर रवी ताणें दोळ्यांक बोटां घालतना हांव बोबाटली. वैसीमा गोवाच्या कुटुंबांनी ताचे तावन शिंत्रेक वळख जावन पिशांत दाखल जावन हांकारी दादल्या तावन मान राखोन वेल्ले स्त्रियेक कलवंतांचे पट्टेंत दुवेन दाखल करन निंदा करच्या की बरें काम खंडीत जावन तुजे दुयेंतावन जातले. आतां म्हाका उलोवंक जीप ना. म्हजी जिणी ताणें म्हाका दाखोवचे परी भोगले. रातच्या वेळी एक सुऱ्या तरणाटे स्त्रियेक घरांतले भायर लोटून वयल्यान ते कोणाच्या गी पाटल्यान धावला म्हणून तांगरो फेरयतना हाती धरल्या गोवा तावन ताच्या कुटुंबात तावन अपमान मेळटना बुद्धी प्रकाशाक आयिल्ले धुवेनी नेगार करतना सैर बैर जाली. वाटेर पडली पुणे केल्ल्याची दयेन परत बरी जाली पूण तिका येवकार ना जालो. पाटी आयली रित्या हातांनी धुवेक दोळे भरून पळेवंक आशिल्ली. ते मुखार येवंक ना कश्टाली पूण जीव काण घेवंक ना. गांवांत हावन पयस साकर जावन गेली. कित्याक तिच्या हातीन डिग्र्यो नातल्यो विसरोवंक आशिल्ली पूण वावयली कूस इनकार करतना धुवेन शिकचे इस्कोल सोदून ताका पळयेवंक कॉलेजीचे गेटीर राखून रावली. धुवे खातीर मोलाची खाणांत घेवन थकतना धूव आयले. म्हजे बाळशे आयले म्हजे बाळ आयले म्हणून मुखार धावोन येवन वेंगले. हाडले तोंडाक घाले उमो घेताना दुयेसो हात आवयक बळान लोटतना निर्भागी आवय धरणीक शेवटाली. तिच्या हातांतले काण दुळींत पडले. लोव उठतना उरली भुरगीं सवाल करतात ती कोण. हांव नेणा कोण गे भिकारी पिशी तूं पिशी तूं भिकारी म्हाका पळयंक येनाका हांव तुका वळखना. ते सल्ले ते आवयच्या काळजाक पापसून ते दोळ्या भायर गेले. आवयक परत पिशांच्या संवसारान लोटून डाक्टरान म्हजे मुखार आसो धरलो. पळयतना म्हजे प्रतिरूप दिसून म्हाका हेडयतले. म्हज्या जिवीताचे घडीत हाका कशें कळ्ळे. डॉक्टर हांव गागेली तुका तुका कशें कळीत जालें. फुलुल्ले फूल परमळटा सीमा मेलवी की तुमी केल्लो घात कळीत जाला. ताका आवय म्हळ्यार जीव पूण आवयच्या उतरां खातीर तुमचे संगीत जियेलो तरी आवयक दिसाक एक पावटी वसोन मेळटलो पूण तूं कुड्डे जावन आणव्या संवसारार जियेले. जाणाय सीमा तुजे आवय तूं आनीकय बाळशें. तुजी आवय हांकारी स्त्री न्हय. कोणा फाटल्यान वसोन कुडीची कुशालाय भोगुल्ली न्हय. पयले पावटी तिका हांवेंस बरें केल्ले पूण तूं फायनल इयरांत आसतना तुका मेळोवंक ती येताना आमच्या घरचो सांदो तशी आसली. ती वेताना कितले आतुरायेन आनी उमेदीन गेल्ली. ती म्हाका मेळटना उक्त्या रस्त्यार संवसाराची खबर नासतना पडली. ती पिशी न्हय तुवें तिका पिशें केलें. तुजें काजार जाताना ती साबार पिश्या संगी संवसाराची खबर नासतना पडली. म्हाकाय तिचे विशांत वा तुजे विशांत कळीत नातलें पूण अचानक एका दिसा तुमचो शेजारी म्हाका मेळोवंक आयिल्लो. म्हजे सांगता पिडेस्तांक पळोवंक आयलो. ताका तुज्या आवयची वळख कळीत जाली. एका फाटल्यान एक पळयतना तुजी आवय म्हणले सत कळीत जाले. हांवें हे सांगतना मेलवी पात्येवंक ना. उपरांत सविस्तर खबर काडतना जिवे सत रूप रूप दिश्टीक पडले. म्हजो जीव रूख जालो. भोव कश्टांनी म्हजी जीब जागी जाली. ना ताणें तुमकां फटयलां. तिका म्हजेर मोग आसलो तर ती म्हाका सोडून वेती गी. सीमा एक आवय आपल्या बाळाक एक वा देड वर्सां पानू दीत पूण तुजी आवयन तुका तीन चार वर्सां आपले रगत पाण्या रुपार दिला. गाद्या तोटान काम करताना आपले कापड हातून तुका न्हिदयला.
व्हड जाताना तुजी सोबाय आनी चतुराय उरल्ल्यांक मेसवली आनी ताणें तुका तांच्या मोगाच्या जाळांत शिरकायले. सैलपाच्या आनी आठनेटांच्या उलोवण्यांक तूं भुल्ले. तुज्या आवयची कूस रिती जाली, तिका पिशे लागला, सैतान लागला, लागीं केल्यार तुका जिवशी मारता म्हणून तुजे कान तोपले. ती तुका आशेली, आवडेली, रडली, रागा जाली, पूण तूं पयस दवले. निमाणे तिचे सावळेक लेगून खाण काडले आनी दुसऱ्या संगीत तुवें तिची निंदा केली. दाकतेरान एक एक गडीत सांगतना पाटली गडितां मोती पडद्यार उदेली, तरी म्हजो अहंकार म्हाका तगूंक सोडिना जालो. सीमा येदोळ तुका कळीत नातले एक सद सांगता आयक. तुज्या बापायक गांवच्या काजार आदींच अरबी गांवांत काजर जावन भुरगीं आसली. संवसाराचे देखीक आपवंत म्हणून दाखोवंक एका नात सलये लागीं काजर जावन नांव जोडले. हात धरल्ल्या पातकाक भी ओंपून गेल्लो, उपरांत कितल्या पावटी गांवाक आयिल्लो तें तूं मजाकी सड जाणाय. तुजो बापूय बरो जाल्लो जाल्यार तुज्या आवयक ही गत येती ना. तुज्या आवयची स्थिती कोणी दुस्मान स्त्रीयेक लेगून येवंक नजो. कोणा लागीं आपले कश्ट सांगतली, जल्म दिल्ली पयलींच नांत, सांगता जाल्ली ताच्या फुडें नांत. हात धरल्या पतीक संवसाराचे देखीक पतीन. निमाणे 9 महिने बावून जल्म दिल्ल्या बाळांनी नेगार कर्ण बालियो तोपताना अपमानाच्या उज्यांत लासताना ती कशी ससून वरत. सीमा व्हडल्या मंथनाच्या कुटुंबाचे तूं, तुका आता थंय कितें उरला? सगळी आस्त तुज्या मोगाच्यानी भितर घाल्या. तुजो बापूय गांव देश सांडून आपणे बांदून घेतल्या कुटुंबा संगीत जियेता. कोणाचे पणी रूण फारीक करियेत, पूण आवयचे रूण फारीक करूंक जायत. म्हज्या दोळ्यांक मांडली कवळां जडोवंक लागली. ल्हान आसतना इस्कोलाचे गेटीर राखून असो लाचार जीव, निराशेच्या सगोरान बुडुल्ले दोळे मुखार आयले. तिका पयस जावन पळेवन हांव सुकारी मारताली. भुरग्यां संगी हांवें तिका कॉल आयतली. निमाणे तिणें येवचे उणे केले. निमाणे वर्साचे कॉलेजीच्या दिसा हांवें तिका सरसरीत येतल्या उपरांत तिका पळेवंक ना. दाकतेरा संगी समकाली, म्हजी मेटां धरणीर रावंक तूं योग्य न्हय म्हणले परी कामताली. दंपल्लें दार उक्तें जालें. एक स्त्री कोनशाक बसून भुरग्याक न्हीद आयतली, गाणां गाताली, अस्पश्ट उतरांनी कितेंगी सांगतली. आमकां पळयतस शू उलय नाका, म्हजें बाळशें आत्तां न्हिदलां. हट्टी तूं कित्याक आयलाय? दम्मया म्हजे तावन म्हज्या बाळशाक वरी नाका. धावोन येवन पांयांक पडली. तिच्या दोळ्यांनी दुखां जरी देंवताना म्हजो हात म्हजे खोबरे विणे तिचे माथे पोशेताना तिणें दोळे उबारून म्हाका देखताना म्हज्या दोळ्यांनी दुखां भरतना वणटांनी साबार वर्सां उपरांत मम्मी म्हणटना तिणें विचारलें, तूं कोण? देव बरें करूं.